सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020

आजचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज गंगा दशहरा समाप्तीचा दिवस आहे. पृथ्वी तलावर गंगावतरणाचा आजचा दिवस. अकोळ रोड निपाणी इथे आज श्री हाल सिद्धनाथ यात्रा आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्रीमद भगवद्गीतेच्या कर्मयोगाचं सूत्र आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणी. याचा अर्थ, माणसा तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही. कर्माचा आणि फलाचा उद्देशही तुझ्यामध्ये असता कामा नये. इतकं असूनही कर्म न करण्याची आसक्तीही तुला नको. या एका श्लोकात गीतेच्या कर्मयोगाचं सूत्र ग्रथित केलेलं आहे. याचं तात्पर्य हे की फलाची आणि कर्माची आणि अकर्माची आसक्ती न ठेवता कर्माचा अधिकार अंमलात आणणं हेच कर्मयोगाचं मोक्षदृष्ट्या सार आहे. फलाची, कर्माची आणि अकर्माची आसक्ती नसेल तर कर्म होईलही आणि होणारही नाही. देहधारणेची कर्म होत राहतील, परंतु ती सुद्धा कदाचित होणारही नाहीत. अशा स्थितीत कर्मयोगाची महती गीतेने का सांगावी असा प्रश्न पडतो. हा प्रश्न अवघड आहे. त्याचं उत्तर देण्याचा गीतेनेच प्रयत्न केलेला आहे. ते देताना भगवद्गीतेत सात्विक कर्त्याचं लक्षण सांगितलं आहे. सात्विक कर्ता म्हणजे कर्मयोगी. ते लक्षण असं, मुक्त संगो नहं वादी धृत्युत्साह समन्विताहा सिद्ध सिद्ध्योर निर्विकारहा कर्ता सात्विक उद्यते. याचा अर्थ, आसक्तिरहित, अनहंकारी, धैर्य आणि उत्साह यांनी संपन्न आणि सिद्धी आणि असिद्धी यापैकी काहीही झालं तरी ज्याच्या मनात अनुकूल किंवा प्रतिकूल विकार उत्पन्न होत नाही तो सात्विक कर्ता. धृती म्हणजे चिकाटी आणि उत्साह हे दोन गुण ज्याच्या स्वभावात आहेत, म्हणजे स्वभाव सिद्ध आहेत, त्याच्या हातून कर्म हे घडतच राहणार. कर्म हे या दोन गुणांचं अपरिहार्य असं कार्य आहे. हे गुण जन्मसिद्ध असले तर उत्तरकालीन योग्य संस्कारांनी वृद्धिंगत होतात आणि म्हणून साक्षात्कार अवस्थेतही म्हणजे मुक्त स्थितीतही सतत कर्माच्या स्वरूपात प्रकट होत राहतात. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 25 मे. आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. घरामध्ये सर्वांनी कसं हसून खेळून मजेत असावं. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. सृष्टिक्रमावर सोडलं तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळवणं हे सोपं आहे, पण हे समजून आपण सोपं झालं पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झालं पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे, पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते, आणि खाजवल्यावर रक्त आलं तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो, पण म्हणून खाजवतच राहणं योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातलं रक्तच तो चघळत असतो. त्यातलं काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असतं, परंतु तो हाडू काही सोडत नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद, ते परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजं अन्न खायला मिळतं, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो. त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकलं त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावं. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणं याचंच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे. चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। कृष्णम भट्ट आणि त्याची साध्वी पत्नी ह्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। काय करावं हे त्यांना सुचेना। स्वामी तर नैवेद्याचा आग्रह सतत करत होते। स्वामी एकदम म्हणाले, तुम्ही दोघेही असे स्तब्ध का उभे राहिलात? नैवेद्य लवकर आणा, म्हणजे तो ग्रहण करून मला परत जायला बरं पडेल। स्वामींचं बोलणं ऐकून ते दोघेही आपल्या चंद्रमौळी झोपडीत गेले। कृष्णम भट्ट आपल्या पत्नीला म्हणाला, तू गावात जाऊन कोणाकडून पेलाभर दूध मिळतं का ते जरा पहा, लवकर जा। त्याची पत्नी भांडं घेऊन सर्वत्र हिंडली, परंतु तिला पेलाभर दूध काही मिळेना। पतिव्रता द्विजस्त्री वारंवार, दुग्धार्थ हिंडे घरोघर, परंतु दुग्धाचा एक तुषार कोठे देखील मिळेना। ती पतिव्रता स्त्री व्याकुळ झाली। स्वामींना आपला नैवेद्य म्हणून दुधाचा एक थेंब सुद्धा आपण देऊ शकत नाही ह्या विचाराने खिन्न झाली। पती पत्नीला स्वामींनी बाहेर बोलावलं, आम्हाला नैवेद्य मिळणार ना असं विचारलं। कृष्णम भटाच्या पत्नीने गावात घडलेला प्रकार सांगितला आणि नैवेद्याला दुधाचा एक थेंब सुद्धा मिळत नाही म्हणून ती खंतावून म्हणाली, स्वामी आमच्यापाशी काहीही नाही हो। आणि ती ओक्सा बोक्षी रडू लागली। तेव्हा स्वामी म्हणाले, माऊली तू कशाला रडतेस? तुझ्या गोठ्यात गाय असताना तुला दूध कोण गे देणार? तेव्हा साध्वी स्त्री म्हणाली, स्वामी आमच्या ह्या गाईचं दूध आटलेलं आहे। तेव्हा समर्थ म्हणाले, मला ह्याच गाईच्या दुधाचं नैवेद्य हवा। तू आत जा, भांडं आण आणि दूध काढायला बस। स्वामींची आज्ञा ऐकून ती पतिव्रता स्त्री गाईचं दूध काढायला बसली तर काय आश्चर्य, गाईला पान्हा फुटला आणि तिच्या आचळातून दुधाच्या धारा सुटल्या। त्या थांबेच नात। कृष्णम भटाने स्वामींना दूध प्यायला दिलं ही बातमी गावभर पसरली आणि लोकांच्या थवेच्या थवे कृष्णम भटाकडे झेपावले। स्वामींनी कृष्णम भटावर कृपेचा वर्षाव केला होता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी एकच सांगतो, आयुष्यात कधी निराश होऊ नका। काहीही संकट कोसळलं तरी त्याला धैर्याने सामोरे जा। स्वामी तुम्हाला संकटांशी सामना करण्याची अपूर्व ताकद देतात। स्वामींचं स्मरण केलं की उदासी निघून जाते। स्वामींच्या साक्षात्कारी अस्तित्वाची अपूर्व सत्ता आपल्या भोवती दाटून आलेली असते हे कधी विसरू नका। स्वामी आपल्या दृष्टीला जरी दिसले नाहीत तरी त्यांचं आश्वासन आपल्या भोवती सतत घुमत असतं। त्या वाक्यांचा शोध घ्या, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर स्वामी कृपा अखंड बरसतच आहे। घाबरू नका, धैर्याने फक्त तोंड द्या।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिकमास पोथी अध्याय 9 श्री गणेशाय नमः। सुदैवाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री हरी म्हणाले, अरे विप्रा, तू जे तप सहज केलंस ते दुसऱ्याकडून झालं नसतं। हा महिना पुरुषोत्तम मास होता, त्यात पुत्र शोकात मग्न होऊन तू पावसात भिजलास, उपवास केलास आणि माझं नित्य स्मरण केलंस, त्यामुळे ही सर्व पुरुषोत्तमाची तुझी सेवा झाली। हे साधन सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणून श्रीहरींनी पुरुषोत्तम मासाचं त्याला महात्म्य सांगितलं आणि श्रीहरी वैकुंठात परत गेले। वाल्मिकी म्हणाले, हे राजा, तो सुदैव ब्राह्मण इहलोकात पुरुषोत्तम मासाची व्रत करून अंती वैकुंठात गेला आणि पूर्वपुण्याईने त्याला जो जन्म मिळाला तोच तू आहेस आणि तुझा मुलगा शुकदेव हा गरुडाच्या वरदानाने झालेला असल्यामुळे इथे तो पोपटाच्या जन्माला आला। गौतमी ही तुझी पत्नी गुणसुंदरी नावाने तुझी पत्नी झाली। तू अरण्यात गेल्यानंतर पोपटाने तुला आपला पूर्वजन्मीचा पिता म्हणून ओळखलं आणि तू संसारात गुंतून जन्म मरणात अडकू नये, तुझं पतन होऊ नये म्हणून त्याने तुला विरक्तीचा उपदेश केला। आता तुझी कीर्ती अशीच अखंड राहो, मला आता शरयू नदीच्या तीरावर जायचं आहे असं म्हणून महर्षी वाल्मिकी निघाले। तेव्हा राजा त्यांना म्हणाला, पुरुषोत्तम मासात व्रत कोणती करावीत? तेव्हा वाल्मिकी म्हणाले, हाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारला होता, तेव्हा त्यांनी जी माहिती लक्ष्मीला सांगितली ती परंपरेने मला कळली आहे, ती सांगतो असं म्हणून त्या ऋषींनी पुरुषोत्तमाची पूजा, दाने, व्रते, स्नाने, उपोषणे इत्यादी सर्व यथासांग वर्णन करून सांगितलं, तसंच 7 श्लोक कसे म्हणायचे तेही सांगितलं। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 9वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: महिनाभर अळणी जेवावं, मीठ खाऊ नये. मासांती एका विप्राला दूध किंवा उसाचा रस किंवा फळांचा राजा आंबा हा दान देणं, त्यावेळी त्याला धनरूपात दक्षिणाही देणं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

સમર્થ આપણ દાગોત પાતો આવોત દશક દુસરા સમાસ નવમાં સુરુ હોય વિરક્ત લક્ષણે વિરક્ત વિરક્ત ધૂંડાવે ચા પીનારા અસલા તો દુસરા ચા પીનારા બગતો સિગરેટ ઓડનારા અસલા તો સિગરેટ ઓડનારા ગાંજેકસ અસેલ તો ગાંજેકસ કોણ આહે તે પાહતો રેસવાલા રેસ કોણ આહે તે પાહતો વિરક્તાની કાય પાહવ દુસરા વિરક્ત ધૂંડાવા સાપડત નહીં અસે ગલ્લોગલ્લી નહીં વિરક્ત કોની પણ તેની બગાવ કે આપલ્યા વિચારાશી આપલ્યા બોધાશી જો કોણી જોડ દેનારા અસેલ તો બગાવા તેચશીસ બોલન્યાત અસતો એખાદા મહાપુરુષ દુસરા મહાપુરુષાલા ભેટન્યાત તેલા જો આનંદ અસતો અશી કહી તેંચા ભેટી પાહણ્યાચ ભાગ્ય મલા મિળાલ સ્વામીજીંચ્યાકડે અશે કહી કી મહાપુરુષ યેઉન ગેલે ત્યા દોઘાંચા સંવાદ કસા ચાલત અસે તે ડોળ્યાની પાહતા આલં ઐકતાહી આલં અને લક્ષાત આલે એક વેગળ્યાચ પાતળીવરતી મંડળી જગત અસતાત આપલ્યાસાઠી ખાલી હોઉન જગતાત પણ આપલ્યા સારખા જર દુસરા મહાપુરુષ ભેટલા તર ત્યાંચા આનંદ અત્યંત પ્રકર્ષાની લક્ષાત યેતો બાકીચ્યા માણસાના દેખીલ ત્યા ક્ષણાપુરતા કા વિના ત્યા આનંદ સાગરાત તે ડુબાયલા લાવતાત म्हणून विरक्त विरक्त धुंडावे विरक्त साधू ओळखावे विरक्त मित्र करावे संत योगी सज्जन त्यांनी मित्र जर कोणी करायचं असेल तर संत योगी सज्जन जे असतील त्यांच्याशी मैत्री करावी विरक्त करावी पुरश्चरणे विरक्त फिरावी तीर्थाटने विरक्त मंडळीने सुद्धा फिरायला सांगितलेलं आहे पण त्यांचं फिरणं आणि सामान्य मनुष्य फिरतो तो या दोन्हीमध्ये फरक आहे सामान्य मंडळी जी तीर्थयात्रेला जातात ती बहुतेक वेळेला साईट सीईंग म्हणून जातात किंवा मोफत प्रवास करायला मिळतो म्हणून जात असतात त्यांच्या ठिकाणी तो भाव असेलच असे नाही आणि असला तरी सुद्धा जो अपेक्षित संतान आहे तसं नाही आणि संत जे तीर्थाटन करतात ते स्वतः पूर्ण झालेले असतात आणि इतरांच्या मध्ये तो भाव निर्माण करावा म्हणून ते फिरत असतात जसे ते नवयोगी फिरत होते त्यांना विचारलं कोणीतरी तुम्ही का फिरता तेव्हा त्यांनी सांगितलं भगवंतानी हे जे विश्व निर्माण केलं आहे ते पावन करण्यासाठी आम्ही फिरत असतो म्हणजे ही जे संत ज्ञानेश्वर महाराज देखील गेले नामदेव देखील पंजाबमध्ये गेले सगळ्या ठिकाणी फिरून आले त्यावेळेला त्यांना काही मिळवायचं नसतं त्यांना जे मिळालेलं असतं ते दुसऱ्यांना वाटण्यासाठी दुसऱ्यांच्या मध्ये जागृती करण्यासाठी त्यांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी ते फिरत असतात म्हणून अशा विरक्त पुरुषाने फिरावी तीर्थाटने करावी असं म्हटलंय विरक्त करावी नाना स्थाने परमरमणीय परमरमणीय स्थान करावी याचा अर्थ त्या त्या ठिकाणी जिथं जिथं जातात तिथं आपण म्हणतोय संतांचं स्थान आहे या ठिकाणी संतांनी समाधी घेतली किंवा काही काळ इथं राहिले होते जसं आम्ही नागपूरच्या बाजूला गेलो होतो रामटेकला गेलो होतो तर तिथे तिथे आम्ही त्या डोंगरावर गेलो तेव्हा त्यांनी कोणी कोणी सांगितलं इथं रामचंद्र इथं बसले होते इथं त्यांचा निवास होता इथं ठिकाण होतं ज्याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी ते जाऊन बसतात किंवा राहतात वास्तव्य करतात ते ठिकाण परम पवित्र होऊन जातं त्यांच्यात नुसत्या अस्तित्वाने आणि म्हणून अशी ठिकाणं पवित्र करण्यासाठी ही मंडळी फिरतात विरक्त उपाधी करावी विरक्तानी उपाधी करूच नाही सगळ्यांपासून लांब जाऊन राहावं असं नाहीये किंबहुना असं झाल्यामुळेच भारतासारख्या देशामध्ये मंडळी अध्यात्मापासून दूर गेलेली आहे आणि आता जेव्हा ते अध्यात्म परदेशातून येईल कोणाकडून तेव्हा ते इम्पोर्टेड अध्यात्म मग आपण स्वीकारू कदाचित पण आपल्याकडच्या ग्रंथांनी सांगितलेलं आहे ते मानायला आपण तयार नाही असं दिसतं हल्ली हल्ली ते प्रमाण चांगलं वाढत आहे आनंदाची गोष्ट आहे परंतु विरक्त माणसाने लांब न राहता उपाधी करायची आहे पण त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे विरक्त उपाधी करावी आणि उदास वृत्ती न सांडावी दुराशा जडो निदावी कोणी एकाविषयी हे सगळं करत असताना इतरांसाठी काही केलेलं आहे म्हणून त्यांनी आपल्यासाठी काही करावं अशी दुराशा त्याचा स्पर्श देखील मनाला होऊ देऊ नये विरक्त असावे अंतरनिष्ठ अंतरच्या आत त्याच्या ठिकाणी ते दृढ होऊन राहिलेले आहे बाहेर जरी ते चार लोकांसारखे वागताना दिसला तरी देखील अंतर्निष्ठ आणि अंतर्निष्ठांची स्थिती अंतर्निष्ठानाच कळते असं एका ठिकाणी समर्थाने म्हटलेलं आहे तसं आत राहायचं आहे आणि बाहेर देहाच्या पातळीवर काम करायचं आहे विरक्त असावे अंतर्निष्ठ विरक्त नसावे क्रिया भ्रष्ट प्रत्येक क्रिया करत असताना कुठेही भ्रष्टता येणार नाही त्याला दोष लागणार नाही याविषयी सावध असावं विरक्त न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे विरक्त जर असेल ना तो स्वाधीन पाहिजे पराधीन होता कामा नये कुठल्याच गोष्टीसाठी दुसऱ्याकडे याचना करता कामा नये दुसऱ्याच्या अधीन होता कामा नये तुम्ही दुसऱ्याकडून त्या तऱ्हेनं स्वतःसाठी कार्य उभारावं जरूर कार्य उभारावं कार्यासाठी सर्वांचं सहकार्य घ्यावं
परंतु स्वतःसाठी मात्र काहीही घेऊ नये आणि कोणत्याही बाबतीत पराधीन असू नये. जर पराधीन झालं तर आपल्याकडे कनिष्ठपणा येतो. माणसाने नम्र असावं पण हीन नसावं. तसं नम्रता जरूर असावं, परंतु दुसऱ्याचं आपण जर का काही स्वीकारलं आणि विशेषत ते जर अयोग्य माणसाकडून स्वीकारलेलं असेल, म्हणून तुम्ही म्हटलाय परिग्रह घेऊ नये कधी असं सांगितलंय. म्हणजे सगळ्या भक्तीमध्ये सावध असावं. विरक्त आहे समय जाणावा, कोणती वेळ आहे काय करायचं जाणावं. विरक्त आहे प्रसंग ओळखावा. विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे. परमार्थ करणारा म्हणजे भोळा बावळट भोळसट असं नाही आहे. परमार्थी मनुष्य जास्त चतुर असतो, पण त्याचं चातुर्य हे कल्याणासाठी असतं, स्वार्थासाठी नसतं. आणि म्हणून म्हटलंय त्याने चातुर्य. इथं विरक्त चतुर असावा सर्व प्रकाराने चतुर असावा. विरक्त एक देशी नसावे, एकाच ठिकाणी बसावं असं नाही. कारण समर्थांच्या तऱ्हेनं ते होतं की सर्व ठिकाणी फिरावं. भिक्षा मिशे परिषदी जावे असं त्यांनी म्हटलंय. भिक्षेच्या मिशाने ठिकठिकाणी जावं, लोक शोधावे, देशकार्यासाठी मिळवावे, परमार्थासाठी मिळवावे. तसं एक देशी न राहता ह्या कार्याचा प्रसार करण्यासाठी फिरावे. तर त्यांनी म्हटलंय एका ठिकाणी ब्रह्मांड रामकथा ही ब्रह्मांडापलीकडे न्यावी. स्वतःच कौतुक सांगण्यासाठी फिरायचं नाही, रामाचं मोठेपण सांगण्यासाठी फिरायचं. म्हणून विरक्त एक देशी नसावे, विरक्त प्रसंग ओळखावा, विरक्त सर्व अभ्यासावे, सर्वाचा अभ्यास पाहिजे. विरक्त अवघे जाणावे, ज्याचे त्या प्रत्येकाला जाणायचं आहे आणि जाण जाणून त्याचा ह्या कार्यासाठी कसा उपयोग होईल तेही समजून घ्यायचं आहे. प्रत्येकाची साधनाही व्हायला पाहिजे आणि कार्यासाठी उपयोगी झाला पाहिजे. या दोन्ही अंगाने पाहिजे. नुसता साधना करतो आहे स्वतः पुरता आहे तेही संतांना समर्थांसारख्या माधवनाथांसारख्या संतांना मान्य नाही. स्वतःची साधना तर कराच, पण त्याचबरोबर लोकांसाठी करायला पाहिजे. आणि एखादा नुसतंच कार्य करतोय आणि साधनाच करत नाहीये तेही मान्य नाही. हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे. शास्त्राचा अभ्यास पाहिजे. गुरुनी काय सांगितलं त्याप्रमाणे करायला पाहिजे. आपण ज्ञान करून घ्यायला पाहिजे. कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग दोन्ही जाणावं. याचा अर्थ कशामध्ये प्रवृत्ती असावी आणि कशापासून निवृत्त व्हावं हेही जाणावं. प्रवृत्तींच निवृत्तींच असं भगवद्गीतेचे श्लोक आहे. काय करायला पाहिजे आणि कशापासून निवृत्त व्हायला पाहिजे. विरक्त असावे जगमित्र, नाही तर ते ना एकलकोंडे बसलेले दार बंद करून कोणाला भेटत नाही असं नाही चालणार. विरक्त असावे जगमित्र ह्याचा अर्थ चोवीसही तास तुम्ही लोकांच्याशी गप्पा मारत राहिला तर साधना होणार नाही. त्याच्यासाठी देखील काही वेळ ठरवला पाहिजे. म्हण अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित, तोच विचार आहे इथे. विरक्त असावे जगमित्र, विरक्त असावे स्वतंत्र. स्वतंत्र लोकांचं ऐकावं, तथापि आपल्याला जे योग्य वाटते तेच करावं. अनेकांचे विचार घेतात पण तरी देखील त्यांना जे योग्य वाटत असतं त्याप्रमाणे ते करतात. म्हणून विरक्त असावे स्वतंत्र, विरक्त असावे विचित्र बहुगुणी, अनेक गुण असावे. विरक्त असावे विरक्त. मी आता विरक्त आहे किंवा काल हे विरक्त होते, गेल्या वर्षापर्यंत विरक्त होते आणि आता काय झालं असं चालणार नाही. एकदा विरक्त म्हणजे विरक्त. म्हणून ती विरक्ती अखंड राहील याविषयी सावध असावं. संत देखील पूर्ण बोध झाल्यावर देखील अखंड सावध असतात. कुठल्याही विषयात गुंतत नाही ना, कुठल्या उपाधीत सापडत नाही ना, हे सारखं बघत असतात. म्हणून विरक्त असावे विरक्त, विरक्त असावे हरिभक्त. किंबहुना हरिभक्ती जसा जसा करायला लागतो ना तसं तसं तो विरक्त व्हायला लागतो. कारण जी आसक्ती संसारात असते तीच आसक्ती भगवंताच्या ठिकाणी ठेवली की तो अनासक्त होतो. म्हणून हरिभक्ती करायला लागला की विरक्ती दिवसेदिवस वाढत जाते. म्हणून विरक्त असावे हरिभक्त, विरक्त असावे नित्य मुक्त अलिप्तपणे. अलिप्त असावं, नित्य मुक्त असावं. विरक्त शास्त्रे धांडोळावी. विरक्त आहे म्हणून शास्त्राचा अभ्यास करावा आणि इतरांना उत्तर द्यावी लागतात, त्यांचं समाधान करावं लागतं, त्यासाठी शास्त्रांचा अभ्यास असावा. विरक्त मते विभांडावी. काही मंडळी जर कुणी परमार्थाच्या विरोधी मत जर काही मांडत असतील तर ते खोडून काढण्याचं सामर्थ्य पाहिजे. विरक्त मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे. बद्ध असेल त्याला मुमुक्षू मार्गाला लावावं आणि मुमुक्षू असेल तर त्याला शुद्ध परमार्थ मार्गावर लावावं. हे काम विरक्तांनी करायचं आहे. विरक्त निंदक वंदावे. निंदकाला देखील वंदावं. त्याचं कारण निंदकाचे घर असावे शेजारी. आपले दोष इतर कोणी दाखवत नाही पण निंदक जर असतील तर ते आपला दोष दाखवतात आणि तसा दोष आपल्याला काढायला मदत होते. निरक्त निंदक विंदावे किंबहुना त्यांचे आपल्यावर उपकार आहेत असं समजावं.
त्यांनी सांगितल्यामुळे आपल्या लक्षात आलं असं समजावं म्हणून असे निंदक असावे जवळपास. विरक्त साधक बोधावे, विरक्त उत्तम गुण घ्यावे आणि अवगुण त्यागावे. सारखं लक्ष पाहिजे, आपल्याला काय चुकतंय काढायचं आहे, बरोबर असेल ते घ्यायचंय. 80 हे उत्तम लक्षण आहे, ऐकावी एकाग्र मने. सगळी उत्तम लक्षणे सांगितली, किती सांगावं असं समर्थाने वाटतंय, ते एकाग्र मनाने ऐकायचे आहे आणि त्याप्रमाणे घ्यायचे आहे. पण हे असून सुद्धा पुढे काय होतं ते पडत मूर्खाचं लक्षण त्यांनी पुढच्या समासात सांगितलेलं आहे, ते आपण घेऊया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृदर्कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी।

श्रोतेहो आता ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
2: श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अहो किती डुया आल्या, किती डुया गेल्या, उद्धारांचं होईन आणि जाती भेदाचं मळकयन.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना। संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, यशवंत देव यांची गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया श्रीकृष्ण पोवळे यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सरोदवर उस्ताद अली अकबर खान आणि व्हायोलिनवर एल सुब्रमण्यम यांची जुगलबंदी, राग आहे सिंध भैरवी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत सरोदवर उस्ताद अली अकबर खान आणि व्हायोलिनवर एल सुब्रमण्यम यांची जुगलबंदी राग होता सिंध भैरवी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

शोवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे किशोर देशमुख आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्तीसुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी

संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353131.

आजचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज गंगा दशहरा समाप्तीचा दिवस आहे. पृथ्वी तलावर गंगावतरणाचा आजचा दिवस. अकोल रोड निपाणी इथे आज श्री हाल सिद्धनाथ यात्रा आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्रीमद भगवद्गीतेच्या कर्मयोगाचं सूत्र आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणी. याचा अर्थ, माणसा तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही. कर्माचा आणि फलाचा उद्देशही तुझ्यामध्ये असता कामा नये. इतकं असूनही कर्म न करण्याची आसक्तीही तुला नको. या एका श्लोकात गीतेच्या कर्मयोगाचं सूत्र ग्रथित केलेलं आहे. याचं तात्पर्य हे की फलाची आणि कर्माची आणि अकर्माची आसक्ती न ठेवता कर्माचा अधिकार अंमलात आणणं हेच कर्मयोगाचं मोक्षदृष्ट्या सार आहे. फलाची, कर्माची आणि अकर्माची आसक्ती नसेल तर कर्म होईलही आणि होणारही नाही. देहधारणेची कर्म होत राहतील, परंतु ती सुद्धा कदाचित होणारही नाहीत. अशा स्थितीत कर्मयोगाची महती गीतेने का सांगावी असा प्रश्न पडतो. हा प्रश्न अवघड आहे. त्याचं उत्तर देण्याचा गीतेनेच प्रयत्न केलेला आहे. ते देताना भगवद्गीतेत सात्विक कर्त्याचं लक्षण सांगितलं आहे. सात्विक कर्ता म्हणजे कर्मयोगी. ते लक्षण असं, मुक्त संगो नहं वादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्ध्योर निर्विकार कर्ता सात्विक उद्यते. याचा अर्थ, आसक्तिरहित, अनहंकारी, धैर्य आणि उत्साह यांनी संपन्न आणि सिद्धी आणि असिद्धी यापैकी काहीही झालं तरी ज्याच्या मनात अनुकूल किंवा प्रतिकूल विकार उत्पन्न होत नाही तो सात्विक कर्ता. धृती म्हणजे चिकाटी आणि उत्साह हे दोन गुण ज्याच्या स्वभावात आहेत, म्हणजे स्वभावसिद्ध आहेत, त्याच्या हातून कर्म हे घडतच राहणार. कर्म हे या दोन गुणांचं अपरिहार्य असं कार्य आहे. हे गुण जन्मसिद्ध असले तर उत्तरकालीन योग्य संस्कारांनी वृद्धिंगत होतात आणि म्हणून साक्षात्कार अवस्थेतही म्हणजे मुक्त स्थितीतही सतत कर्माच्या स्वरूपात प्रकट होत राहतात. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: एकूण विधिविधान प्रायश्चित्ताचं पाहता कुळधर्म कुळाचारामध्येच स्त्रीच्या अनेक पातकांची, जवळजवळ सर्व पातकांची निवृत्ती आहे असं या ठिकाणी ऋषीने सांगितलंय. तेव्हा पाप प्रायश्चित्त आणि तीर्थ महात्म्य हा विषय या ठिकाणी संपवून आता खऱ्या अर्थाने परत एकदा पहिल्या भागातल्या पहिल्या अध्यायाकडे वळूया. ज्या ठिकाणची प्रस्तावनाच अशी आहे की एक 12 वर्ष चालणारा मोठा यज्ञ संपला आहे आणि सर्वांनी, सर्व ऋषींनी आता यज्ञाची समाप्ती झाल्यानंतर ज्यांचं नाव सूतजी असं आहे त्यांना काही प्रश्न विचारले आहेत की कुरुम अवताराच्या वेळी तेव्हा भगवंतांनी आपल्याला काही कथा सांगितल्या आहेत का, काही उपदेश केलाय का, तो असेल तर आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. मग त्यानिमित्तानं अनेक कथा सूतजी स्वतः सांगतायत आणि त्यांचं नाव आहे रोमहर्षण सूतजी. हे रोमहर्षण काय प्रकरण आहे तर त्यांचं वक्तृत्व, त्यांची सांगण्याची शैली इतकी सुंदर आहे की सूतजींनी अशी पुराण कथा सांगितल्यावर व्यास महर्षी सुद्धा रोमांचित झाले. व्यासांनाही रोमांचित करण्याची शक्ती ज्यांच्याकडे, म्हणून हे रोमहर्षण अशा अर्थाची कथा आली आहे. इथे त्यांनी थोडी पुराणांची यादी पण दिली आहे. सूतजी सांगतात बाबानो एवढी एवढी आपल्याकडे पुराणं आहेत ज्यामध्ये ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंध पुराण, वामन पुराण, कुर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण. या 18 हा क्रम बघितला तर कुर्म पुराण हे 15 पुराण येत आणि कुर्म रूपामध्ये भगवंत येण्यासाठी एक समुद्र मंथनाची कथा या ठिकाणी येऊन गेली आहे. ही सृष्टी निर्माण केल्यानंतर सगळ्यांचं सामान्य जीवन सुरू झालं पण तरी सुद्धा हे जीवन वैभवशाली होण्याच्या दृष्टीनं अनेक प्रकारची संपत्ती या समुद्रामध्ये लपलेली आहे याचा सर्वांना शोध लागला. परिणामत या जगातली वाईट वृत्ती असणारे राक्षस आणि चांगली वृत्ती असणारे देव या सगळ्यांनी मिळून ठरवलं आपण समुद्र घुसळून घेऊ आणि त्यामधली रत्न बाहेर काढू. मात्र असं ठरलं एकाएक रत्न घ्यायची. पहिलं आलं देवाने घ्यायचं, दुसरं आलं असुराने घ्यायचं. जर एका गटाने ते नाकारलं की आम्हाला नकोय हे, तर मग आपोआपच ते दुसऱ्यांनी घ्यायचं. ऑप्शन आहे. काही वेळेला असं वाटतं की 14 रत्न दाखवीन तुला हो. 14 रत्न 20 आहे का काय, तर नाही 20 आधीच येऊन गेलंय. 14 अमृत आलंय. अमृत आल्यावर मंथन थांबलंच आहे. मुळात अमृत नावाची काहीतरी एक मोठी वल्ली इथे सापडणार याच इच्छेनं मंथन झालंय. त्यामुळे अमृत कोणाला मिळेल यासाठी सगळेजण प्रयत्नशील आहेत. मग घुसळ खांबा कोण करायचा, आता समुद्र घुसळायचा आहे म्हटल्यावर मंदराचल पर्वत तो अख्खा त्या ठिकाणी आणला, हा आमचा घुसळ खांबा. मग दोरी कुठली घ्यायची? मग वासुकी सर्प म्हणला, मी दोरी होतो. पुन्हा प्रश्न आला, शेपटीचा भाग कोणाकडे घ्यायचा आणि तोंडाचा भाग कोणाकडे घ्यायचा? तर त्या असुरांनी पाहिलं, शेपटीचा भाग बराच निमुळत आहे, सुळसुळीत आहे, गुळगुळीत आहे, सटकायची शक्यता तिकडे जास्त आहे. तोंडाचा भाग जरा जास्त गुबगुबीत आहे म्हणले. तोंड आमच्याकडे राहू दे, शेपूट तुमच्याकडे घ्या. एकूणच प्रकरण लक्षात आलं. अरे म्हणले, वेड्यानो जाऊ दे, आता काय सांगत बसायचं. मुखाचा भाग तिकडे असला तर प्रचंड मंथन झाल्यावर तो दमेल, तेव्हा जो उच्छ्वास टाकेल ते विषारी श्वास सगळे त्यांच्यावर जाणार. त्याच्यात आम्हाला तोंडाचा भाग पाहिजे. बर, आणि घुसळायला सुरुवात झाल्यानंतर लक्षात आलं, घुसळ खांबा चाललाय आपला खाली खाली खाली खाली. अर मंदराचल पर्वत बुडलाच खाली तर मंथन कसं होणार? मग खाली काही आधार नको का? तेव्हा सगळ्यांनी भगवंतांना विनंती केली आहे, भगवंता या समुद्रामध्ये लपलेली अनंत प्रकारची वैभवशाली गोष्टी आम्हाला मिळवायच्या आहेत, या पर्वताला आधार द्या. हाच आणि मत्स्यावतार असे दोन अवतार असे आहेत की ज्यामध्ये कोणत्याही राक्षसाचा वध नाही. हे फक्त पृथ्वीला आधार देण्यापुरते झालेले अवतार आहेत. मत्स्यावतार प्रलयापासून वाचवण्यासाठी आहे आणि हा एक समुद्र मंथन होण्यासाठी आहे. कूर्मरूपामध्ये तो पर्वत पाठीवर पेलता येईल इतकं मोठं रूप त्यावेळेला भगवंतांनी घेतलं. पण त्या कुर्माची सुद्धा शक्ती इतकी जबरदस्त पाहिजे. कुर्माच्या पाठीमध्ये ताकद आहे मान्य, पण खाली पाणी असेल तर? वर वजन दिल्यावर खरं ते बुडलं पाहिजे खाली. त्या पृथ्वीला पाण्यामध्ये असून सुद्धा अत्यंत ताकदीनं तो पेलून धरलं. कारण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, पुराण सुद्धा नेहमी सांगतं, भगवंत वेगळे आहेत आणि देव वेगळे आहेत. हे अनेक 33 कोटी प्रकारचे वगैरे देव जे निर्माण केलेत ते भगवंतांनी निर्माण केलेत. त्यामुळे देवांवर संकट आलं की ते भगवंतांकडे जातात. भगवंतही हायर पॉवर आहे. आणखीन देव, असुर, मनुष्य, राक्षस हे भगवंताच्या मायेने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. देव म्हणजे भगवंत नव्हेत असं पुराण सांगतंय. तर समुद्र मंथन सुरू झालं आणि पहिलं जर रत्न कुठलं मिळालं? लक्ष्मी. लक्ष्मी निर्माण झाल्यामुळे असुरांनो पाहिजे का तुम्हाला? आम्हाला अमृत पाहिजे. कारण एकदा अमृत मिळालं की तुमच्याकडे गेलेली सगळी रत्न मिळवता येतील ना. बाकीची ही किरकोळ रत्न पाहिजे तशाला आम्हाला नको. लक्ष्मी कौस्तुभ आम्हाला नको. पारिजातक नको, तो गेला स्वर्गात. सुरा तेही मोठा अर्थशास्त्र आहे. अर्धी अर्धी वाटून घेऊ. धन्वंतरी तो नको. चंद्रमा एक एक एक एक येते हे आपले पठ्ठे नाकारतातच आहेत. आम्हाला फक्त अमृत पाहिजे. त्यामागचा हेतूच लक्षात येईल. त्यांच्याही दृष्टीनं अमृत हे देहरक्षणाचं एक साधन आहे की शरीर माझं कायम राहील, मला मृत्यू येणार नाही. पण शरीर असलं म्हणजे आपण जिवंत आहोत हे कितपत खरं आहे? जिवंतपणाची लक्षणं काही वेगळी आहेत ना. जिते जी मर गया. आणि किंबहुना पुनर्जन्म पूर्वजन्म याची अनंत साखळी या सनातन विश्वाने निर्माण केल्यानंतर एकच जन्म कायम राहावा ही त्या व्यवस्थेमध्येच येणारी बिघाड नावाची गोष्ट आहे. आणि तो देह सुद्धा का पाहिजे, तोही काही फार मोठ्या साधनेसाठी नकोय. असुशूर म्हणते इति असुरहा अशा व्याख्येप्रमाणे इंद्रिय सुखाची अत्यंत प्रचंड आपल्याला भोग मिळावेत यासाठी जिवंत राहायचं आणि त्यासाठी अमृत व्हावंय, दुसरा काही या मंथनामागचा हेतू नाही. वगैरे वगैरे वगैरे सगळं झालं. शेवटी ते हालाहल विष निघालं तेव्हा मात्र दोघांची पंचायत झाली. ते स्वीकारण्यामध्ये देवही पळू लागले आणि राक्षसही पळू लागले. कोणालाच नकोय ते, पण आता निर्माण केलंय तर घ्यावं लागेल कोणाला तरी. म्हणून मग भगवान शंकराने ते स्वतःच धारण केलं आणि हे वाक्य या पुराणातलं नाही, दुसऱ्या पुराणातलं आहे, पण तरी सुद्धा या संदर्भातलंच वाक्य आहे. तेव्हापासून सगळ्या देवांनी ठरवलं की भगवान शंकरांना महादेव म्हणायचं. का? अमृत पिऊन जग कार्य करता आलं तर देव, पण विष पिऊन, म्हणून महादेव. दोन अक्षरं जास्त त्यांना मान्य केली की आपल्यापेक्षा यांची काही विशेष शक्ती आहे. तुम्ही विष प्यायल्यामुळे आम्हाला अमृत मिळणार आहे. आणि हा तर सनातन सिद्धांत आहे, जेव्हा जगत पालक असो नाही तर घरातले पालक असो, अनेक कठीण गोष्टींचं विष ते पचवतात तेव्हाच पुढच्या पिढ्यांना अमृत मिळतं. हा साधं त्यातलं गणित आहे. ज्यांची विष पचवायची तयारी नाही त्यांनी अमृताची अपेक्षाही करू नये, इतकं समुद्र मंथन स्वच्छ आहे. एखादं व्रताचरण करणं कडकपणे करणं हे सुद्धा तसं विष पचवणे इतका अवघड आहे. स्वतःची अध्यात्म साधना कटाक्षाने चालू ठेवणं आणि प्रपंच यशस्वी चालू ठेवणं या दोन्हीची तारेवरची कसरत करणं यामध्ये अनंत विष पचवावी लागतात. पुढच्या पिढीला योग्य त्या अनुशासनामध्ये ठेवणं, त्यासाठी वेळ प्रसंगी शासन करणं, त्याच्या दुःखाकडे बघून सुद्धा आपलं रुद्र रूप कायम ठेवणं, सुख सुधारेपर्यंत आपलं सौम्य रूप न घेणं, यामध्ये हृदयाला अनंत यातना होतात, पण ते विष पचवावं लागतं नाही तर अमृत नाही येणार. जाऊ द्या, आता एक मिनिट रागवलो ना बस झालं. मग विषाचा जर इतकाच प्रभाव ठेवायचा असेल तर मग अमृतही एक मिनिटाचंच मिळेल, इतकं कमी नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रचंड प्रमाणावर दुःख यातना संकट चिंता ही विष आहेत, कारण प्रजेचं पालकत्व ज्यांनी घेतलंय ते अमृताच्या मागे आहेत. ते विष पचवायला तयार नाहीत, परिणामी ते प्रजेला मिळतं. आणि जेव्हा अमृत निर्माण झालं तेव्हा सगळ्यांची ओढाताण सुरू झाली. आता कुणी घ्यायचं कुणी घ्यायचं. कूर्म रूपामध्ये महाविष्णू असताना परत भगवंतांनी आणखीन एक रूप तेव्हाच धारण केलंय, ज्याला मोहिनी रूप असं म्हणतात. ऐन अमृताचा कुंभ हाताशी लागलेला असताना सुद्धा असुर भ्रमले आणि त्या मोहिनीने सांगितलं की मी तुम्हाला दिन तेवढं घ्याल का अमृत? हो म्हणाले, संपला विषय. परीक्षेच्या महत्वाच्या क्षणी तरी आता दुसऱ्या कोणावर विसंबू नका, तुमचं तुम्ही काही ठरवा. तेही देह सुखाच्याच पातळीवर सगळं ठरवायचं असेल तर हाती आलेला अमृतकुंभ जाणार हे 100%. पण अशा रीतीनं अमृतकुंभ प्राप्त केल्यानंतर अमृत ही त्या काळातली बहुतेक स्फूर्तीदायक संजीवनी असावी, कारण देहरूपाने कायम राहण्याची शक्तीच अमृतामध्ये असेल किंवा अस्ती. तर आजच्या काळातही देवता या सगळ्या त्या देहरूपामध्ये बघायला मिळाल्या असत्या, पण द्वापार युगानंतर आता कोणतीच देवता देहरूपामध्ये वास्तव्याला असणार नाही असं पुराण स्वतःच सांगतं. ती त्या त्या साधकाला दर्शन देण्यापुरती त्या काळात देहरूप धारण करेल, पण ती कायम वास्तव्य. द्वापारापर्यंत जसं तुम्हाला हवं तेव्हा इंद्रांना भेटता येत होतं, तसं असू शकणार नाही. देहरूपामध्ये कलियुगामध्ये कोणीही देवता असणार नाहीत, म्हणजे सगळ्या युगामध्ये देहरूपात राहता येतं असंही काही अमृताकडे नाही. पण तरी सुद्धा काही काळ ते आयुष्य वर्धन करणारं, आरोग्य वर्धन करणारं, आयुष्य वाढवणारं असं काहीतरी ते मोठं पेय असावं जे देवांच्या हाती लागलं. आणि मग सगळ्यांनी विचारणा केली की ही लक्ष्मी आता विष्णूंच्याकडे आहे, ठीक आहे, पण हे महाविष्णू, या लक्ष्मीला आपण नाव देऊया. काय नाव देऊया? पद्मजन्मा. कमळातून उत्पन्न झालेली. पद्म म्हणजे कमळ, कमळातून उत्पन्न झालेली अशी ही पद्मजन्मा आहे. तेव्हा भगवंत म्हणतात या कल्पातलं तिचं नाव पद्मजन्मा मान्य आहे. पण आपण मागे सांगितल्याप्रमाणे 28 कल्प मागे होऊन गेली आहेत. या प्रत्येक वेळेला एक वेगळं समुद्र मंथन झालंय. आणि त्यावेळेला मागच्या कल्पामध्ये मात्र ही लक्ष्मी माझ्यापासूनच निर्माण झाली आहे, समुद्र मंथनातून नाही तर माझ्यातून निर्माण झाली. आणि हिच्यावर आम्ही कामगिरी दिली होती जगाला मोह पाडण्याची. किती खरी गोष्ट आहे. जगाला सगळ्यात मोठा मोह कशाचा? लक्ष्मीचाच. जगातली 99% युद्ध चालली आहेत ती फक्त लक्ष्मीसाठी. लॉटरी चालली आहे लक्ष्मीसाठी, धडपड चालली लक्ष्मीसाठी. किंबहुना विश्वाला प्रचंड कार्यरत ठेवणारी शक्ती लक्ष्मीच आहे. 90% वर समाजाला कार्य करण्यासाठी प्रेरित करणारी शक्ती काय असेल तर ती लक्ष्मी आहे. जर काही मिळणार नसेल तर माणूस फारशी धडपड करतच नाही. किंबहुना अनेक वेळेला काही मिळकत ही लक्ष्मीच्या रूपात जर असेल तरच त्याला मिळकत म्हणतात. अन्यथा आत्मिक आनंदाला फारसं कुठल्याही कौटुंबिक गोष्टीमध्ये स्थान नसतं. काय तुम्ही पुराण ऐकून करता आहे? काय मिळतं का त्याच्यात ना? मग काही मिळतं का हे लक्ष्मीचं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. अरे पण त्यांनी काही ज्ञान मिळतं. ज्ञान असून उपयोग काय? त्या ज्ञानाने काही मिळतं का? किंबहुना आता सगळ्या ज्ञानशाखा निवडण्याचं परिमाण एकच आहे. कॉलेजमध्ये तो कुठल्या शाखेला जाणार हे विचारल्यानंतर सामान्य आता मुलं एवढाच विचार करतात कोणत्या शाखेला गेलं की लक्ष्मी जास्त आहे. ती माझी आवड आहे का? ती माझी वृत्ती आहे का? त्यामध्ये मला काही त्याच्यात पैसा भरपूर आहे, त्या शाखेकडे आम्ही जाणार. इतका लक्ष्मीनं सगळ्यांना मोह पाडलेला आहे. मात्र तेव्हा विष्णू सांगतात की आम्ही लक्ष्मीला सांगितलं बाई ग बाकी सगळ्यांना मोह टाकतेस इथपर्यंत ठीक आहे, पण जे कोणी अशी ईश्वराची उपासना करण्याची इच्छा करतील, निष्ठेनं काही व्रत करतील, त्यांच्यावर मात्र तू मोह पाडू नकोस. त्यांच्यावरची आपली माया तू कमी कर, त्यांना मायेमध्ये गुंतवू नकोस. अशा रीतीचा त्याने उपदेश तिला केल्यामुळे जे ध्यानयोगी आहेत, ज्ञानयोगी आहेत, धार्मिक आहेत, वेदपारंगत आहेत, तपस्वी आहेत, आणि इथे विष्णूंनी लक्ष्मीला सांगताना सुद्धा असा शब्द वापरला आहे की जे शिवभक्त आहेत यांना सुद्धा लक्ष्मीनं मोह टाकायचा नाही. मग मात्र स्वतः सूतजी सांगताना सांगतात या जगाची व्यवस्था करण्यासाठी 4 वर्णांची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली, यज्ञाची निर्मिती केली, वेदांची निर्मिती केली. मात्र वेदांचं रक्षण करण्याचा अधिकार त्याने तिघांना दिला, ब्रह्मक्षत्रिय वैश्य यांना, आणि प्रत्येकाची कर्म ठरवून दिली। ब्रह्मकर्मामध्ये त्यांनी स्वतः यज्ञ करायचे आहेत, लोकांकडनं करून घ्यायचे आहेत, काही प्रमाणात दान घ्यायचं आहे पण त्याच प्रमाणात त्यांनी दान करायचं आहे, स्वतः अध्ययन करायचं आहे आणि समाजाला अध्यापन करायचं आहे, हे ब्रह्मकर्म सांगितलं आहे। क्षत्रिय आणि वैश्य कर्मामध्ये पुराणकार सांगतात त्यांनी आपापला व्यवसाय तर करायचा आहेस पण त्यासाठी अध्ययन करायचं आहे, पण व्यवसायात न मिळालेलं समाजाला उपयोगी पडलं पाहिजे म्हणून दान करायचं आहे आणि निसर्गाला उपयोगी पडलं पाहिजे म्हणून यज्ञ करायचं आहे। दान समाजासाठी आहे आणि यज्ञ निसर्गासाठी आहे। आणि या सर्व कर्मांमध्ये या तिघांचीही सहाय्यता करणं, सेवा करणं असं शूद्र कर्म या ठिकाणी सांगितलं आहे। बाकी तपशिलांनी ब्रह्मचारींनी कसं वागावं, गृहस्थानी कसं वागावं वगैरे वगैरे वगैरे ते तपशील सांगणार आहेत, पण तरी सुद्धा पटकन पुराणकार सांगतात ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास हे तीन सामान्य धर्म आहेत। श्रेष्ठ धर्म कुठला असेल तर गृहस्थाश्रम म्हणतात। आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे आणि याचं उत्तरही त्या ऋषींनी दिलंय। याचं मूळ कारण गृहस्थ धर्माचाच आश्रय करून हे तिघ राहतात, पण तीनही प्रकारामध्ये ब्रह्मचारी असो, वानप्रस्थी असो, नाही तर संन्यासी असो, ते भिक्षेवर जगणार आहेत। हे तिघही न कमावणारे गट आहेत समाजातले, तर काहीतरी कमाई करून देऊ शकणारा असा गट समाजात असल्याशिवाय हे तिघ जगतील कसे। त्यामुळे तिघांना सांभाळतो तो भाऊ जास्त मोठा नाही का। या नियमाप्रमाणे जो गृहस्थाश्रम करतो तो अधिक चांगला, अधिक मोठा आहे असं सांगण्यामागचं कारण हेच आहे। कित्येक वेळेला संन्यास धर्माचं नको इतकं कौतुक झाल्यामुळे बऱ्याचशा सज्जन युवावस्थेमधल्या लोकांना संन्यासाची तीव्र इच्छा होते आणि अशी सगळी चांगली मुलं उठून जर धडाधड संन्यासी होऊन बसली तर समाज चालायचा कसा, प्रजा सातत्य टिकणार कसं, या सगळ्याची काळजी ऋषी मुनी मुद्दाम करतायत। म्हणून जवळजवळ 99% ऋषी सुद्धा गृहस्थ आहेत। ऋषी होण्यासाठी किंवा मुनी होण्यासाठी त्याने विवाह हा विषय टाळला नाही, संसार टाळला नाही, प्रपंच सोडला नाही, किंबहुना प्रपंच करून आपल्या पत्नीलाही ऋषींची मान्यता त्याने दिली। त्या शास्त्रीय शोधांमध्ये सुद्धा त्यांना सहभागी करून घेतलं, कारण यज्ञातून काय होतं असं जर विचाराल तर यज्ञ ही शास्त्रीय प्रक्रिया आहे। रामायण महाभारतात तर सातत्याने जाणवतं, सगळ्या आश्रमांमध्ये चाललेले सगळे यज्ञ हा वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट स्केल इंडस्ट्री आहेत, त्याच्यातलं काही ना काही ते निर्माण करत आहेत। मग कुठे शेतकी खतं तयार करत असतील, कुठे ॲम्युनिशन तयार करत असतील, कुठे औषधं तयार करत असतील, काही ना काही त्या यज्ञातून तयार होते। त्यासाठी मग ते 12-12 वर्षांचे काही यज्ञ असायचे की प्रचंड मोठं काहीतरी फॅक्टरी चालणार आहे त्याच्यामध्ये। कारण अगस्त्य ऋषींनी विमान संहिता म्हणून जे ग्रंथ केला आहे, विमान कसं करावं, या विमानातल्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी अनेक यज्ञांची नावं घेतली आहेत की त्यातला पत्रा हा कशा कशा गोष्टींनी पुरित असावा, तर या या या या यज्ञातून गेलेला असावा। म्हणजे विमानाला पत्रे पुरवणे हे एक 15 प्रकारच्या यज्ञांचं पहिलं काम आहे की त्याच्या त्याच्यावरची प्रक्रिया करत तो पत्रा पुढे सरकत राहतो। वैमानिकाचे कपडे कसे असावेत त्या काळानुसार सुद्धा ते विचार करतात, फायर प्रूफ पाहिजे, आग नाही पकडली पाहिजे त्यांना। मग त्यासाठी एक विशिष्ट रसायनामध्ये ते बुडवून ठेवायला लागतात कपडे। हे रसायन कोण निर्माण करणार, त्याच्यात 5 यज्ञांची नावं दिली, या या 5 यज्ञातून निघणाऱ्या भस्रिकेतून जे जल बाहेर येतं, रसायन बाहेर येतं, या पाच यज्ञाच्या रसायनांमध्ये हे कपडे बुडवलेले असतात, म्हणजे फायर प्रूफ कपडे बनवण्याची फॅक्टरी आणखीन एक पाच यज्ञांकडे आहे. निसर्ग सांभाळणं हा एक यज्ञांचा जसं काम आहे, तसं समाजामधल्या छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा काही गोष्टी निर्माण करणं. नाही तर दशरथाला मूल होत नाही म्हटल्यावर तो यज्ञच करतोय, ज्यातून औषध निर्माण होणार आहे. पुत्र कामेष्टी हे पुत्र जन्माला घालण्याचं किंवा मूल पुढच्या जन्माला येण्याचं एक प्रेरक औषध म्हणून काम केलेलं आहे. भगवान महाविष्णू महाराज की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन.

સમર્થ આપણ દાગોત પાતો આવોત દશક દુસરા સમાસ નવમાં સુરુ હોય વિરક્ત લક્ષણે વિરક્ત વિરક્ત ધૂંડાવે ચા પીનારા અસલા તો દુસરા ચા પીનારો બગતો સિગરેટ ઓડનારા અસલા તો સિગરેટ ઓડનારા ગાંજેકસ અસેલ તો ગાંજેકસ કોણ આહે તે પાહતો રેસવાલા રેસ કોણ આહે તે પાહતો વિરક્તાની કાય પાહવો દુસરા વિરક્ત ધૂંડાવા સાપડત નહીં અસે ગલ્લોગલ્લી નહીં વિરક્ત કોણી પણ તેની બઘાવું કે આપલ્યા વિચારાશી આપલ્યા બોધાશી જો કોણી જોડ દેનારા અસેલ તો બઘાવા त्याच्याशीच बोलण्यात असतं. एखादा महापुरुष दुसऱ्या महापुरुषाला भेटण्यात त्याला जो आनंद असतो अशी काही त्यांच्या भेटी पाहण्याचं भाग्य मला मिळालं स्वामीजींच्याकडे. असे काही की महापुरुष येऊन गेले त्या दोघांचा संवाद कसा चालत असेल ते डोळ्यांनी पाहता आलं ऐकताही आलं आणि लक्षात आलं एका वेगळ्याच पातळीवरती मंडळी जगत असतात आपल्यासाठी खाली येऊन जगतात. पण आपल्यासारखा जर दुसरा महापुरुष भेटला तर त्यांचा आनंद अत्यंत प्रकर्षाने लक्षात येतो. बाकीच्या माणसांना देखील त्या क्षणापुरता का विना त्या आनंद सागरात ते डुबायला लावतात. म्हणून विरक्त विरक्त धुंडावे विरक्त साधू ओळखावे विरक्त मित्र करावे संत योगी सज्जन. त्यांनी मित्र जर कोणी करायचं असेल तर संत योगी सज्जन जे असतील त्यांच्याशी मैत्री करावी. विरक्त करावी पुरश्चरणे विरक्त फिरावी तीर्थाटने. विरक्त मंडळींना सुद्धा फिरायला सांगितलेलं आहे पण त्यांचं फिरणं आणि सामान्य मनुष्य फिरतो तो या दोन्हीमध्ये फरक आहे. सामान्य मंडळी जी तीर्थयात्रेला जातात ती बहुतेक वेळेला साईट सीईंग म्हणून जातात किंवा मोफत प्रवास करायला मिळतो म्हणून जात असतात. त्यांच्या ठिकाणी तो भाव असेलच असे नाही आणि असला तरी सुद्धा जो अपेक्षित संतान आहे तसं नाही. आणि संत जे तीर्थाटन करतात ते स्वतः पूर्ण झालेले असतात आणि इतरांच्या मध्ये तो भाव निर्माण करावा म्हणून ते फिरत असतात. जसे ते नवयोगी फिरत होते त्यांना विचारलं कोणीतरी तुम्ही का फिरतात तेव्हा त्यांनी सांगितलं भगवंतानी हे जे विश्व निर्माण केलं आहे ते पावन करण्यासाठी आम्ही फिरत असतो. म्हणजे ही जी संत ज्ञानेश्वर महाराज देखील गेले नामदेव देखील पंजाबमध्ये गेले सगळ्या ठिकाणी फिरून आले त्यावेळेला त्यांना काही मिळवायचं नसतं. त्यांना जे मिळालेलं असतं ते दुसऱ्यांना वाटण्यासाठी दुसऱ्यांच्या मध्ये जागृती करण्यासाठी त्यांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी ते फिरत असतात. म्हणून अशा विरक्त पुरुषांनी फिरावी तीर्थाटने करावी असं म्हटलंय. विरक्त करावी नाना स्थाने परमरमणीय. परमरमणीय स्थान करावी याचा अर्थ त्या त्या ठिकाणी जिथं जिथं जातात तिथं आपण म्हणतोय संतांचं स्थान आहे. या ठिकाणी संतांनी समाधी घेतली किंवा काही काळ इथं राहिले होते. जसं आम्ही नागपूरच्या बाजूला गेलो होतो रामटेकला गेलो होतो तर तिथं तिथे आम्ही त्या डोंगरावर गेलो तेव्हा त्यांनी कोणी कोणी सांगितलं इथं रामचंद्र इथं बसले होते इथं त्यांचा निवास होता इथं ठिकाण होतं. याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी ते जाऊन बसतात किंवा राहतात वास्तव्य करतात ते ठिकाण परम पवित्र होऊन जातं त्यांच्यात नुसत्या अस्तित्वाने. आणि म्हणून अशी ठिकाणं पवित्र करण्यासाठी ही मंडळी फिरतात. विरक्त उपाधी करावी. विरक्ताने उपाधी करूच नाही सगळ्यांपासून लांब जाऊन राहावं असं नाहीये. किंबहुना असं झाल्यामुळेच भारतासारख्या देशामध्ये मंडळी अध्यात्मापासून दूर गेलेली आहे. आणि आता जेव्हा ते अध्यात्म परदेशातून येईल कोणाकडून तेव्हा ते इम्पोर्टेड अध्यात्म मग आपण स्वीकारू कदाचित. पण आपल्याकडच्या ग्रंथांनी सांगितलेलं आहे ते मानायला आपण तयार नाही असं दिसतं. हल्ली हल्ली ते प्रमाण चांगलं वाढत आहे आनंदाची गोष्ट आहे. परंतु विरक्त माणसाने लांब न राहता उपाधी करायची आहे पण त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे. विरक्त उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी. दुराशा जडून निदावी कोणी एका विषयी हे सगळं करत असताना इतरांसाठी काही केलेलं आहे म्हणून त्यांनी आपल्यासाठी काही करावं अशी दुराशा त्याचा स्पर्श देखील मनाला होऊ देऊ नये. विरक्त असावे अंतरनिष्ठ. अंतरच्या आत त्याच्या ठिकाणी ते दृढ होऊन राहिलेले आहेत. बाहेर जरी ते चार लोकांसारखे वागताना दिसला तरी देखील अंतरनिष्ठ आणि अंतरनिष्ठांची स्थिती अंतरनिष्ठानाच कळते असं एका ठिकाणी समर्थाने म्हटलेलं आहे. तसं आत राहायचं आहे आणि बाहेर देहाच्या पातळीवर काम करायचं आहे. विरक्त असावे अंतरनिष्ठ. विरक्त नसावे क्रिया भ्रष्ट. प्रत्येक क्रिया करत असताना कुठेही भ्रष्टता येणार नाही त्याला दोष लागणार नाही याविषयी सावध असावं. विरक्त न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे. विरक्त जर असेल ना तो स्वाधीन पाहिजे. पराधीन होता का म्हणे कुठल्याच गोष्टीसाठी दुसऱ्याकडे याचना करता का म्हणे दुसऱ्याच्या अधीन होता का म्हणे. तुम्ही दुसऱ्याकडून त्या तऱ्हेनं स्वतःसाठी कार्य उभारावं. जरूर कार्य उभारावं कार्यासाठी सर्वांचं सहकार्य घ्यावं
परंतु स्वतःसाठी मात्र काहीही घेऊ नये आणि कोणत्याही बाबतीत पराधीन असू नये. जर पराधीन झालं तर आपल्याकडे कनिष्ठपणा येतो. माणसाने नम्र असावं पण हीन नसावं. तसं नम्रता जरूर असावं, परंतु दुसऱ्याचं आपण जर का काही स्वीकारलं आणि विशेषतः ते जर अयोग्य माणसाकडून स्वीकारलेलं असेल, म्हणून तुम्ही म्हटलाय परिग्रह घेऊ नये कधी असं सांगितलंय. म्हणजे सगळ्या भक्तीमध्ये सावध असावं. विरक्त आहे समय जाणावा, कोणती वेळ आहे काय करायचं जाणावं. विरक्त आहे प्रसंग ओळखावा. विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे. परमार्थ करणारा म्हणजे बोळा बावळट भोळसट असं नाही आहे. परमार्थी मनुष्य जास्त चतुर असतो, पण त्याचं चातुर्य हे कल्याणासाठी असतं, स्वार्थासाठी नसतं. आणि म्हणून म्हटलंय त्यांनी चातुर्य. इथं विरक्त चतुर असावा सर्व प्रकाराने चतुर असावा. विरक्त एक देशी नसावे, एकाच ठिकाणी बसावं असं नाही. कारण समर्थांच्या तऱ्हेनं ते होतं की सर्व ठिकाणी फिरावं. भिक्षा मिशे परिषदी जावे असं त्यांनी म्हटलंय. भिक्षेच्या मिशाने ठिकठिकाणी जावं, लोक शोधावे, देशकार्यासाठी मिळवावे, परमार्थासाठी मिळवावे. तसं एक देशी न राहता ह्या कार्याचा प्रसार करण्यासाठी फिरावे. तर त्यांनी म्हटलंय एका ठिकाणी ब्रह्मांड रामकथा ही ब्रह्मांडापलीकडे न्यावी. स्वतःच कौतुक सांगण्यासाठी फिरायचं नाही, रामाचं मोठेपण सांगण्यासाठी फिरायचं. म्हणून विरक्त एक देशी नसावे, विरक्त प्रसंग ओळखावा, विरक्त सर्व अभ्यासावे, सर्वाचा अभ्यास पाहिजे. विरक्त अवघे जाणावे, ज्याचे त्या प्रत्येकाला जाणायचं आहे आणि जाणं जाणून त्याचा ह्या कार्यासाठी कसा उपयोग होईल तेही समजून घ्यायचं आहे. प्रत्येकाची साधनाही व्हायला पाहिजे आणि कार्यासाठी उपयोगी झाला पाहिजे. या दोन्ही अंगाने पाहिजे. नुसता साधना करतो आहे स्वतः पुरता आहे तेही संतांना समर्थांसारख्या माधवनाथांसारख्या संतांना मान्य नाही. स्वतःची साधना तर कराच, पण त्याचबरोबर लोकांसाठी करायला पाहिजे. आणि एखादा नुसतंच कार्य करतोय साधनाच करत नाहीये तेही मान्य नाही. हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे. शास्त्राचा अभ्यास पाहिजे, गुरुनी काय सांगितलं त्याप्रमाणे करायला पाहिजे, आपणही ज्ञान करून घ्यायला पाहिजे. कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग दोन्ही जाणावं. याचा अर्थ कशामध्ये प्रवृत्ती असावी आणि कशापासून निवृत्त व्हावं हेही जाणावं. प्रवृत्तींच निवृत्तींच असं भगवद्गीतेचे श्लोक आहे. काय करायला पाहिजे, कशापासून निवृत्त व्हायला पाहिजे. विरक्त असावे जगमित्र, तर ते ना एकलकोंडे बसलेले दार बंद करून कोणाला भेटत नाही असं नाही चालणार. विरक्त असावे जगमित्र याचा अर्थ 24 तास तुम्ही लोकांच्याशी गप्पा मारत राहिला तर साधना होणार नाही. त्याच्यासाठी देखील काही वेळ ठरवला पाहिजे. म्हणून अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित, तोच विचार आहे इथे. विरक्त असावे जगमित्र, विरक्त असावे स्वतंत्र. स्वतंत्र लोकांचं ऐकावं, तथापि आपल्याला जे योग्य वाटते तेच करावं. अनेकांचे विचार घेतात पण तरी देखील त्यांना जे योग्य वाटत असतं त्याप्रमाणे ते करतात. म्हणून विरक्त असावे स्वतंत्र, विरक्त असावे विचित्र बहुगुणी, अनेक गुण असावे. विरक्त असावे विरक्त. मी आता विरक्त आहे किंवा काल हे विरक्त होते, गेल्या वर्षापर्यंत विरक्त होते आणि आता काय झालं असं चालणार नाही. एकदा विरक्त म्हणजे विरक्त. म्हणून ती विरक्ती अखंड राहील याविषयी सावध असावं. संत देखील पूर्ण बोध झाल्यावर देखील अखंड सावध असतात. कुठल्याही विषयात गुंतत नाही ना, कुठल्या उपाधीत सापडत नाही ना, हे सारखं बघत असतात. म्हणून विरक्त असावे विरक्त, विरक्त असावे हरिभक्त. किंबहुना हरिभक्ती जसा जसा करायला लागतो ना तसं तसं तो विरक्त व्हायला लागतो. कारण जी आसक्ती संसारात असते तीच आसक्ती भगवंताच्या ठिकाणी ठेवली की तो अनासक्त होतो. म्हणून हरिभक्ती करायला लागला की विरक्ती दिवसेदिवस वाढत जाते. म्हणून विरक्त असावे हरिभक्त, विरक्त असावे नित्य मुक्त अलिप्तपणे. अलिप्त असावं, नित्य मुक्त असावं. विरक्त शास्त्रे धांडोळावी, विरक्त आहे म्हणून शास्त्राचा अभ्यास करावा आणि इतरांना उत्तर द्यावी लागतात, त्यांचं समाधान करावं लागतं, त्यासाठी शास्त्रांचा अभ्यास असावा. विरक्त मते विभांडावी. काही मंडळी जर कुणी परमार्थाच्या विरोधी मत जर काही मांडत असतील तर ते खोडून काढण्याचं सामर्थ्य पाहिजे. विरक्त मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे. बद्ध असेल त्याला मुमुक्ष मार्गाला लावावं आणि मुमुक्षू असेल तर त्याला शुद्ध परमार्थ मार्गावर लावावं. हे काम विरक्तांनी करायचं आहे. विरक्त निंदक वंदावे. निंदकाला देखील वंदावं. त्याचं कारण निंदकाचे घर असावे शेजारी. आपले दोष इतर कुणी दाखवत नाही पण निंदक जर असतील तर ते आपला दोष दाखवतात आणि तसा दोष आपल्याला काढायला मदत होते. निरक्त निंदक बिंदावे किंबहुना त्यांचे आपल्यावर उपकार आहेत असं समजावं.
त्यांनी सांगितल्यामुळे आपल्या लक्षात आलं असं समजावं म्हणून असे निंदक असावे जवळपास. विरक्त साधक बोधावे, विरक्त उत्तम गुण घ्यावे आणि अवगुण त्यागावे. सारख लक्ष पाहिजे आपल्याला काय चुकतंय काढायचंय, बरोबर असेल ते घ्यायचंय. ऐसी हे उत्तम लक्षण आहे, ऐकावी एकाग्र मने. सगळे उत्तम लक्षणे सांगितले, किती सांगावं असं समर्थांना वाटतंय, ते एकाग्र मनाने ऐकायचे आहे आणि त्याप्रमाणे घ्यायचे आहे. पण हे असून सुद्धा पुढे काय होतं ते पडत मूर्खाचं लक्षण त्यांनी पुढच्या समासात सांगितलेलं आहे, ते आपण घेऊया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीधा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोते हो, आता ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार.
2: श्रोते हो, प्रतिभानुजी यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुन्हा प्रसारण 3:55। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। कृष्णम भट्ट आणि त्याची साध्वी पत्नी ह्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। काय करावं हे त्यांना सुचेना। स्वामी तर नैवेद्याचा आग्रह सतत करत होते। स्वामी एकदम म्हणाले, तुम्ही दोघेही असे स्तब्ध का उभे राहिलात? नैवेद्य लवकर आणा, म्हणजे तो ग्रहण करून मला परत जायला बरं पडेल। स्वामींचं बोलणं ऐकून ते दोघेही आपल्या चंद्रमौळी झोपडीत गेले। कृष्णम भट्ट आपल्या पत्नीला म्हणाला, तू गावात जाऊन कोणाकडून पेलाभर दूध मिळतं का ते जरा पहा, लवकर जा। त्याची पत्नी भांडं घेऊन सर्वत्र हिंडली, परंतु तिला पेलाभर दूध काही मिळेना। पतिव्रता द्विजस्त्री वारंवार दुग्धार्थ हिंडे घरोघर, परंतु दुग्धाचा एक तुषार कोठे देखील मिळेना। ती पतिव्रता स्त्री व्याकुळ झाली। स्वामींना आपला नैवेद्य म्हणून दुधाचा एक थेंब सुद्धा आपण देऊ शकत नाही ह्या विचाराने खिन्न झाली। पती पत्नीला स्वामींनी बाहेर बोलावलं, आम्हाला नैवेद्य मिळणार ना असं विचारलं। कृष्णम भटाच्या पत्नीने गावात घडलेला प्रकार सांगितला आणि नैवेद्याला दुधाचा एक थेंब सुद्धा मिळत नाही म्हणून ती खंतावून म्हणाली, स्वामी आमच्यापाशी काहीही नाही हो। आणि ती ओक्सा बोक्षी रडू लागली। तेव्हा स्वामी म्हणाले, माऊली तू कशाला रडतेस? तुझ्या गोठ्यात गाय असताना तुला दूध कोण गे देणार? तेव्हा साध्वी स्त्री म्हणाली, स्वामी आमच्या ह्या गाईचं दूध आटलेलं आहे। तेव्हा समर्थ म्हणाले, मला ह्याच गाईच्या दुधाचं नैवेद्य हवा। तू आत जा, भांडं आण आणि दूध काढायला बस। स्वामींची आज्ञा ऐकून ती पतिव्रता स्त्री गाईचं दूध काढायला बसली तर काय आश्चर्य, गाईला पान्हा फुटला आणि तिच्या आचळातून दुधाच्या धारा सुटल्या। त्या थांबेच नात। कृष्णम भटाने स्वामींना दूध प्यायला दिलं ही बातमी गावभर पसरली आणि लोकांच्या थवेच्या थवे कृष्णम भटाकडे झेपावले। स्वामींनी कृष्णम भटावर कृपेचा वर्षाव केला होता। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी एकच सांगतो, आयुष्यात कधी निराश होऊ नका। काहीही संकट कोसळलं तरी त्याला धैर्याने सामोरे जा। स्वामी तुम्हाला संकटांशी सामना करण्याची अपूर्व ताकद देतात। स्वामींचं स्मरण केलं की उदासी निघून जाते। स्वामींच्या साक्षात्कारी अस्तित्वाची अपूर्व सत्ता आपल्या भोवती दाटून आलेली असते हे कधी विसरू नका। स्वामी आपल्या दृष्टीला जरी दिसले नाहीत तरी त्यांचं आश्वासन आपल्या भोवती सतत घुमत असतं। त्या वाक्यांचा शोध घ्या, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर स्वामी कृपा अखंड बरसतच आहे। घाबरू नका, धैर्याने फक्त तोंड द्या।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9 वाजता, याचं पुनःप्रसारण 9 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 25 मे. आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. घरामध्ये सर्वांनी कसं हसून खेळून मजेत असावं. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. सृष्टिक्रमावर सोडलं तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळवणं हे सोपं आहे, पण हे समजून आपण सोपं झालं पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झालं पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे, पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते, आणि खाजवल्यावर रक्त आलं तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो, पण म्हणून खाजवतच राहणं योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातलं रक्तच तो चघळत असतो. त्यातलं काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असतं, परंतु तो हाडू काही सोडत नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद, ते परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजं अन्न खायला मिळतं, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो. त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकलं त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावं. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणं याचंच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे. चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा

आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in

प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिकमास पोथी अध्याय 9 श्री गणेशाय नमः। सुदैवाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री हरी म्हणाले, अरे विप्रा, तू जे तप सहज केलंस ते दुसऱ्याकडून झालं नसतं। हा महिना पुरुषोत्तम मास होता, त्यात पुत्र शोकात मग्न होऊन तू पावसात भिजलास, उपवास केलास आणि माझं नित्य स्मरण केलंस, त्यामुळे ही सर्व पुरुषोत्तमाची तुझी सेवा झाली। हे साधन सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणून श्रीहरींनी पुरुषोत्तम मासाचं त्याला महात्म्य सांगितलं आणि श्रीहरी वैकुंठात परत गेले। वाल्मिकी म्हणाले, हे राजा, तो सुदैव ब्राह्मण इहलोकात पुरुषोत्तम मासाची व्रत करून अंती वैकुंठात गेला आणि पूर्वपुण्याईने त्याला जो जन्म मिळाला तोच तू आहेस आणि तुझा मुलगा शुकदेव हा गरुडाच्या वरदानाने झालेला असल्यामुळे इथे तो पोपटाच्या जन्माला आला। गौतमी ही तुझी पत्नी गुणसुंदरी नावाने तुझी पत्नी झाली। तू अरण्यात गेल्यानंतर पोपटाने तुला आपला पूर्वजन्मीचा पिता म्हणून ओळखलं आणि तू संसारात गुंतून जन्म मरणात अडकू नये, तुझं पतन होऊ नये म्हणून त्याने तुला विरक्तीचा उपदेश केला। आता तुझी कीर्ती अशीच अखंड राहो।

आता शरयू नदीच्या तीरावर जायचं आहे असं म्हणून महर्षी वाल्मिकी निघाले तेव्हा राजा त्यांना म्हणाला, पुरुषोत्तम मासात व्रत कोणती करावीत? तेव्हा वाल्मिकी म्हणाले, हाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारला होता, तेव्हा त्यांनी जी माहिती लक्ष्मीला सांगितली ती परंपरेने मला कळली आहे, ती सांगतो असं म्हणून त्या ऋषींनी पुरुषोत्तमाची पूजा, दाने, व्रते, स्नाने, उपोषणे इत्यादी सर्व यथासांग वर्णन करून सांगितलं, तसंच सात श्लोक कसे म्हणायचे तेही सांगितलं. ओम नमो भगवते वासुदेवाय.

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 9वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: महिनाभर अळणी जेवावं, मीठ खाऊ नये. मासांती एका विपराला दूध किंवा उसाचा रस किंवा फळांचा राजा आंबा हा दान देणं, त्यावेळी त्याला धनरूपात दक्षिणाही देणं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या

संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस.

श्रोते हो स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस. या कार्यक्रमाची प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अहो किती डुया आल्या, किती डुया गेल्या, उद्धारांचं होईन आणि जाती भेदाचं मळकं आमच्या.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, यशवंत देव यांची गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण 17:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: कोकणाच्या निसर्गाची श्रीमंत

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे किशोर देशमुख आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोतेहो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

दुसरा समास नवमा सुरू आहे. विरक्त लक्षणे, विरक्त विरक्त धुंडावे. चहा पिणारा असला तर दुसरा चहा पिणारा बघतो, सिगरेट ओढणारा असला तर सिगरेट ओढणारा, गांजेकस असेल तर गांजेकस कोण आहे ते पाहतो, रेसवाला रेस कोण आहे ते पाहतो. विरक्तानी काय पाहावं, दुसरा विरक्त धुंडावा सापडत नाही, असे गल्लोगल्ली नाहीत विरक्त कोणी, पण त्यांनी बघावं की आपल्या विचाराशी आपल्या बोधाशी जो कोणी जोड देणारा असेल तर बघावा, त्याच्याशीच बोलण्यात असतं. एखादा महापुरुष दुसऱ्या महापुरुषाला भेटण्यात त्याला जो आनंद असतो, अशी काही त्यांच्या भेटी पाहण्याचं भाग्यही मला मिळालं. स्वामीजींच्याकडे असे काही की महापुरुष येऊन गेले, त्या दोघांचा संवाद कसा चालत असेल ते डोळ्यांनी पाहता आलं, ऐकताही आलं, आणि लक्षात आलं एका वेगळ्याच पातळीवरती मंडळी जगत असतात, आपल्यासाठी खाली येऊन जगतात. पण आपल्यासारखा जर दुसरा महापुरुष भेटला तर त्यांचा आनंद अत्यंत प्रकर्षाने लक्षात येतो. बाकीच्या माणसांना देखील त्या क्षणापुरता का विना त्या आनंद सागरात ते डुबायला लावतात. म्हणून विरक्त विरक्त धुंडावे, विरक्त साधू ओळखावे, विरक्त मित्र करावे संत योगी सज्जन. त्यांनी मित्र जर कोणी करायचं असेल तर संत योगी सज्जन जे असतील त्यांच्याशी मैत्री करावी. विरक्त करावी पुरश्चरणे, विरक्त फिरावी तीर्थाटने. विरक्त मंडळीने सुद्धा फिरायला सांगितलेलं आहे, पण त्यांचं फिरणं आणि सामान्य मनुष्य फिरतो तो या दोन्हीमध्ये फरक आहे. सामान्य मंडळी जी तीर्थयात्रेला जातात ती बहुतेक वेळेला साईट सीईंग म्हणून जातात, किंवा मोफत प्रवास करायला मिळतो म्हणून जात असतात. त्यांच्या ठिकाणी तो भाव असेलच असे नाही, आणि असला तरी सुद्धा जो अपेक्षित संतान आहे तसं नाही. आणि संत जे तीर्थाटन करतात ते स्वतः पूर्ण झालेले असतात, आणि इतरांच्या मध्ये तो भाव निर्माण करावा म्हणून ते फिरत असतात. जसे ते नवयोगी फिरत होते, त्यांना विचारलं कोणीतरी तुम्ही का फिरतात, तेव्हा त्यांनी सांगितलं भगवंतानी हे जे विश्व निर्माण केलं आहे ते पावन करण्यासाठी आम्ही फिरत असतो. म्हणजे ही जी संत, ज्ञानेश्वर महाराज देखील गेले, नामदेव देखील पंजाबमध्ये गेले, सगळ्या ठिकाणी फिरून आले, त्यावेळेला त्यांना काही मिळवायचं नसतं, त्यांना जे मिळालेलं असतं ते दुसऱ्यांना वाटण्यासाठी, दुसऱ्यांच्या मध्ये जागृती करण्यासाठी, त्यांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी ते फिरत असतात. म्हणून अशा विरक्त पुरुषाने फिरावी, तीर्थाटने करावी असं म्हटलंय. विरक्त करावी नाना स्थाने परमरमणीय, परमरमणीय स्थान करावी ह्याचा अर्थ त्या त्या ठिकाणी जिथं जिथं जातात तिथं आपण म्हणतो हे संतांचं स्थान आहे. या ठिकाणी संतांनी समाधी घेतली किंवा काही काळ इथं राहिले होते. जसं आम्ही नागपूरच्या बाजूला गेलो होतो, रामटेकला गेलो होतो, तर तिथे तिथे आम्ही त्या डोंगरावर गेलो तेव्हा त्यांनी कोणी कोणी सांगितलं इथं रामचंद्र इथं बसले होते, इथं त्यांचा निवास होता, इथं ठिकाण होतं. याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी ते जाऊन बसतात किंवा राहतात वास्तव्य करतात ते ठिकाण परम पवित्र होऊन जातं त्यांच्यात नुसत्या अस्तित्वाने. आणि म्हणून अशी ठिकाणं पवित्र करण्यासाठी ही मंडळी फिरतात. विरक्त उपाधी करावी, विरक्ताने उपाधी करूच नाही, सगळ्यांपासून लांब जाऊन राहावं असं नाहीये, किंबहुना असं झाल्यामुळेच भारतासारख्या देशामध्ये मंडळी अध्यात्मापासून दूर गेलेली आहे. आणि आता जेव्हा ते अध्यात्म परदेशातून येईल कोणाकडून तेव्हा ते इम्पोर्टेड अध्यात्म मग आपण स्वीकारू कदाचित, पण आपल्याकडच्या ग्रंथांनी सांगितलेलं आहे ते मानायला आपण तयार नाही असं दिसतं. हल्ली हल्ली ते प्रमाण चांगलं वाढत आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु विरक्त माणसाने लांब न राहता उपाधी करायची आहे, पण त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे. विरक्त उपाधी करावी आणि उदास वृत्ती न सांडावी, दुराशा जडो निदावी कोणी एकाविषयी. हे सगळं करत असताना इतरांसाठी काही केलेलं आहे म्हणून त्यांनी आपल्यासाठी काही करावं अशी दुराशा त्याचा स्पर्श देखील मनाला होऊ देऊ नये. विरक्त असावे अंतरनिष्ठ, अंतरच्या आत त्याच्या ठिकाणी ते दृढ होऊन राहिलेले आहे. बाहेर जरी ते चार लोकांसारखे वागताना दिसला तरी देखील अंतर्निष्ठ, आणि अंतर्निष्ठांची स्थिती अंतर्निष्ठानाच कळते असं एका ठिकाणी समर्थाने म्हटलेलं आहे. तसं आत राहायचं आहे आणि बाहेर देहाच्या पातळीवर काम करायचं आहे. विरक्त असावे अंतर्निष्ठ, विरक्त नसावे क्रिया भ्रष्ट. फक्त क्रिया करत असताना कुठेही भ्रष्टता येणार नाही, त्याला दोष लागणार नाही, याविषयी सावध असावं. विरक्त न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे, विरक्त जर असेल ना तो स्वाधीन पाहिजे. पराधीन होता कामा नये, कुठल्याच गोष्टीसाठी दुसऱ्याकडे याचना करता कामा नये, दुसऱ्याच्या अधीन होता कामा नये. तुम्ही दुसऱ्याकडून त्या तऱ्हेनं स्वतःसाठी कार्य उभारावं, जरूर कार्य उभारावं, कार्यासाठी सर्वांचं सहकार्य घ्यावं, परंतु स्वतःसाठी मात्र काहीही घेऊ नये आणि कोणत्याही बाबतीत पराधीन असू नये. जर पराधीन झालं तर आपल्याकडे कनिष्ठपणा येतो. माणसाने नम्र असावं पण हीन नसावं.
तसं नम्रता

जरूर असावं, परंतु दुसऱ्याचं आपण जर का काही स्वीकारलं आणि विशेषतः ते जर अयोग्य माणसाकडून स्वीकारलेलं असेल, म्हणून तुम्ही म्हटलाय परिग्रह घेऊ नये कधी असं सांगितलंय. म्हणजे सगळ्या भक्तीमध्ये सावध असावं. विरक्त आहे समय जाणावा, कोणती वेळ आहे काय करायचं जाणावं. विरक्त आहे प्रसंग ओळखावा. विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे. परमार्थ करणारा म्हणजे भोळा बावळ भोळसट असा नाहीये. परमार्थी मनुष्य जास्त चतुर असतो, पण त्याचं चातुर्य हे कल्याणासाठी असतं, स्वार्थासाठी नसतं. आणि म्हणून म्हटलंय त्यांनी चातुर्य. इथं विरक्त चतुर असावा सर्व प्रकाराने चतुर असावा. विरक्त एक देशी नसावे, एकाच ठिकाणी बसावं असं नाही. कारण समर्थांच्या तऱ्हेनं ते होतं की सर्व ठिकाणी फिरावं. भिक्षा मिशे परिषदी जावे असं त्यांनी म्हटलंय. भिक्षेच्या मिशाने ठिकठिकाणी जावं, लोक शोधावे, देशकार्यासाठी मिळवावे, परमार्थासाठी मिळवावे. तसं एक देशी न राहता ह्या कार्याचा प्रसार करण्यासाठी फिरावे. तर त्यांनी म्हटलंय एका ठिकाणी ब्रह्मांड रामकथा ही ब्रह्मांडापलीकडे न्यावी. स्वतःच कौतुक सांगण्यासाठी फिरायचं नाही, रामाचं मोठेपण सांगण्यासाठी फिरायचं. म्हणून विरक्त एक देशी नसावे, विरक्त प्रसंग ओळखावा, विरक्त सर्व अभ्यासावे, सर्वाचा अभ्यास पाहिजे. विरक्त अवघे जाणावे, ज्याचे त्यापैकी प्रत्येकाला जाणायचं आहे आणि जाण जाणून त्याचा ह्या कार्यासाठी कसा उपयोग होईल तेही समजून घ्यायचं आहे. प्रत्येकाची साधनाही व्हायला पाहिजे आणि कार्यासाठी उपयोगी झाला पाहिजे. या दोन्ही अंगाने पाहिजे. नुसता साधना करतो आहे स्वतः पुरता आहे तेही संतांना समर्थांसारख्या माधवनाथांसारख्या संतांना मान्य नाही. स्वतःची साधना तर कराच, पण त्याचबरोबर लोकांसाठी करायला पाहिजे. आणि एखादा नुसतंच कार्य करतोय साधनाच करत नाहीये तेही मान्य नाही. हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे. शास्त्राचा अभ्यास पाहिजे. गुरुनी काय सांगितलं त्याप्रमाणे करायला पाहिजे. आपण ज्ञान करून घ्यायला पाहिजे. कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग दोन्ही जाणावं. याचा अर्थ कशामध्ये प्रवृत्ती असावी आणि कशापासून निवृत्त व्हावं हेही जाणावं. प्रवृत्तींच निवृत्तींच असं भगवद्गीतेचे श्लोक आहे. काय करायला पाहिजे, कशापासून निवृत्त व्हायला पाहिजे. विरक्त असावे जगमित्र, नाही तर ते ना एकलकोंडे बसलेले दार बंद करून कोणाला भेटत नाही असं नाही चालणार. विरक्त असावे जगमित्र ह्याचा अर्थ चोवीसही तास तुम्ही लोकांच्याशी गप्पा मारत राहिला तर साधना होणार नाही. त्याच्यासाठी देखील काही वेळ ठरवला पाहिजे. म्हणून अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित, तोच विचार आहे इथे. विरक्त असावे जगमित्र, विरक्त असावे स्वतंत्र. स्वतंत्र लोकांचं ऐकावं, तथापि आपल्याला जे योग्य वाटते तेच करावं. अनेकांचे विचार घेतात पण तरी देखील त्यांना जे योग्य वाटत असतं त्याप्रमाणे ते करतात. म्हणून विरक्त असावे स्वतंत्र, विरक्त असावे विचित्र बहुगुणी, अनेक गुण असावे. विरक्त असावे विरक्त. मी आता विरक्त आहे किंवा काल हे विरक्त होते, गेल्या वर्षापर्यंत विरक्त होते आणि आता काय झालं असं चालणार नाही. एकदा विरक्त म्हणजे विरक्त. म्हणून ती विरक्ती अखंड राहील याविषयी सावध असावं. संत देखील पूर्ण बोध झाल्यावर देखील अखंड सावध असतात. कुठल्याही विषयात गुंतत नाही ना, कुठल्या उपाधीत सापडत नाही ना, हे सारखं बघत असतात. म्हणून विरक्त असावे विरक्त, विरक्त असावे हरिभक्त. किंबहुना हरिभक्ती जसा जसा करायला लागतो ना तसं तसं तो विरक्त व्हायला लागतो. कारण जी आसक्ती संसारात असते तीच आसक्ती भगवंताच्या ठिकाणी ठेवली की तो अनासक्त होतो. म्हणून हरिभक्ती करायला लागला की विरक्ती दिवसेदिवस वाढत जाते. म्हणून विरक्त असावे हरिभक्त, विरक्त असावे नित्य मुक्त अलिप्तपणे. अलिप्त असावं, नित्य मुक्त असावं. विरक्त शास्त्रे धांडोळावी. विरक्त आहे म्हणून शास्त्राचा अभ्यास करावा आणि इतरांना उत्तर द्यावी लागतात, त्यांचं समाधान करावं लागतं, त्यासाठी शास्त्रांचा अभ्यास असावा. विरक्त मते विभांडावी. काही मंडळी जर कुणी परमार्थाच्या विरोधी मत जर काही मांडत असतील तर ते खोडून काढण्याचं सामर्थ्यही पाहिजे. विरक्त मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे. बद्ध असेल त्याला मुमुक्षू मार्गाला लावावं आणि मुमुक्षू असेल तर त्याला शुद्ध परमार्थ मार्गावर लावावं. हे काम विरक्तांनी करायचं आहे. विरक्त निंदक वंदावे. निंदकाला देखील वंदावं. त्याचं कारण निंदकाचे घर असावे शेजारी. आपले दोष इतर कुणी दाखवत नाही, पण निंदक जर असतील तर ते आपला दोष दाखवतात आणि तसा दोष आपल्याला काढायला मदत होते. विरक्त निंदक विंदावे किंबहुना त्यांचे आपल्यावर उपकार आहेत असं समजावं. त्यांनी सांगितल्यामुळे आपल्या लक्षात आलं असं समजावं. म्हणून असे निंदक असावे जवळपास. विरक्त साधक बोधावे. विरक्त उत्तम गुण घ्यावे आणि अवगुण त्यागावे.
सारखं लक्ष पाहिजे. आपल्याला काय चुकतंय काढायचं आहे, बरोबर असेल ते घ्यायचं आहे. 80 हे उत्तम लक्षणे ऐकावी एकाग्र मने. सगळी उत्तम लक्षणे सांगितली, किती सांगावं असं समर्थाने वाटतंय, ते एकाग्र मनाने ऐकायचे आहे आणि त्याप्रमाणे घ्यायचं आहे. पण हे असून सुद्धा पुढे काय होतं ते पडत मूर्खाचं लक्षण त्यांनी पुढच्या समासात सांगितलेलं आहे, ते आपण घेऊया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधर्कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोते हो, आता ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: एकूण विधिविधान प्रायश्चित्ताचं पाहता कुळधर्म कुळाचारामध्येच स्त्रीच्या अनेक पातकांची, जवळजवळ सर्व पातकांची निवृत्ती आहे असं या ठिकाणी ऋषीने सांगितलंय. तेव्हा पाप प्रायश्चित्त आणि तीर्थ महात्म्य हा विषय या ठिकाणी संपवून आता खऱ्या अर्थाने परत एकदा पहिल्या भागातल्या पहिल्या अध्यायाकडे वळूया. ज्या ठिकाणची प्रस्तावनाच अशी आहे की एक 12 वर्ष चालणारा मोठा यज्ञ संपला आहे आणि सर्वांनी, सर्व ऋषींनी आता यज्ञाची समाप्ती झाल्यानंतर ज्यांचं नाव सूतजी असं आहे त्यांना काही प्रश्न विचारले आहेत की कुरुमावताराच्या वेळी तेव्हा भगवंत

पुराण कथा सांगितल्यावर व्यास महर्षी सुद्धा रोमांचित झाले. व्यासांनाही रोमांचित करण्याची शक्ती ज्यांच्याकडे, म्हणून हे रोमहर्षण अशा अर्थाची कथा आली आहे. इथे त्यांनी थोडी पुराणांची यादी पण दिली आहे. सूतजी सांगतात, बाबांनो एवढी एवढी आपल्याकडे पुराणं आहेत, ज्यामध्ये ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंध पुराण, वामन पुराण, कुरुम पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण. या 18 हा क्रम बघितला तर कुरुम पुराण हे 15 क्रमांकाचं पुराण येत. आणि कुरुम रूपामध्ये भगवंत येण्यासाठी एक समुद्र मंथनाची कथा या ठिकाणी येऊन गेली आहे. ही सृष्टी निर्माण केल्यानंतर सगळ्यांचं सामान्य जीवन सुरू झालं, पण तरी सुद्धा हे जीवन वैभवशाली होण्याच्या दृष्टीनं अनेक प्रकारची संपत्ती या समुद्रामध्ये लपलेली आहे याचा सर्वांना शोध लागला. परिणामत या जगातली वाईट वृत्ती असणारे राक्षस आणि चांगली वृत्ती असणारे देव या सगळ्यांनी मिळून ठरवलं, आपण समुद्र घुसळून घेऊ आणि त्यामधली रत्न बाहेर काढू. मात्र असं ठरलं, एकाएक रत्न घ्यायची. पहिलं आलं देवाने घ्यायचं, दुसरं आलं असुराने घ्यायचं. जर एका गटाने ते नाकारलं की आम्हाला नकोय हे, तर मग आपोआपच ते दुसऱ्यांनी घ्यायचं, ऑप्शन आहे. काही वेळेला असं वाटतं की 14 रत्न दाखवीन तुला हो. 14 क्रमांकाचं रत्न 20 आहे का काय? तर नाही, 20 आधीच येऊन गेलंय. 14 क्रमांकावर अमृत आलंय, अमृत आल्यावर मंथन थांबलंच आहे. मुळात अमृत नावाची काहीतरी एक मोठी वल्ली इथे सापडणार याच इच्छेनं मंथन झालंय. त्यामुळे अमृत कोणाला मिळेल यासाठी सगळेजण प्रयत्नशील आहेत. मग घुसळ खांबा कोण करायचा? आता समुद्र घुसळायचा आहे म्हटल्यावर मंदराचल पर्वत तो अख्खा त्या ठिकाणी आणला, हा आमचा घुसळ खांबा. मग दोरी कुठली घ्यायची? मग तो वासुकी सर्प म्हणला, मी दोरी होतो. पुन्हा प्रश्न आला, शेपटीचा भाग कोणाकडे घ्यायचा आणि तोंडाचा भाग कोणाकडे घ्यायचा? तर त्या असुरांनी पाहिलं, शेपटीचा भाग बराच निमुळत आहे, सुळसुळीत आहे, गुळगुळीत आहे, सटकायची शक्यता तिकडे जास्त आहे. तोंडाचा भाग जरा जास्त गुबगुबीत आहे म्हणले. तोंड आमच्याकडे राहू दे, शेपूट तुमच्याकडे घ्या. एकूणच प्रकरण लक्षात आलं. अरे म्हणले, वेड्यानो जाऊ दे, आता काय सांगत बसायचं. मुखाचा भाग तिकडे असला तर प्रचंड मंथन झाल्यावर तो दमेल तेव्हा जो उच्छ्वास टाकेल ते विषारी श्वास सगळे त्यांच्यावर जाणार त्याच्यात. आम्हाला तोंडाचा भाग पाहिजे. बर, आणि घुसळायला सुरुवात झाल्यानंतर लक्षात आलं, घुसळ खांबा चाललाय आपला खाली खाली खाली खाली. अरे मंदराचल पर्वत बुडलाच खाली तर मंथन कसं होणार? मग खाली काही आधार नको का? तेव्हा सगळ्यांनी भगवंतांना विनंती केली आहे, भगवंता या समुद्रामध्ये लपलेली अनंत प्रकारची वैभवशाली गोष्टी आम्हाला मिळवायच्या आहेत, या पर्वताला आधार द्या. हाच आणि मत्स्यावतार असे दोन अवतार असे आहेत की ज्यामध्ये कोणत्याही राक्षसाचा वध नाही. हे फक्त पृथ्वीला आधार देण्यापुरते झालेले अवतार आहेत. मत्स्यावतार प्रलयापासून वाचवण्यासाठी आहे आणि हा एक समुद्र मंथन होण्यासाठी आहे. कूर्म रूपामध्ये तो पर्वत पाठीवर पेलता येईल इतकं मोठं रूप त्यावेळेला भगवंतांनी घेतलं. मग त्या कुर्माची सुद्धा शक्ती इतकी जबरदस्त पाहिजे, कुर्माच्या

0: पाठीमध्ये ताकद आहे मान्य आहे, पण खाली पाणी असेल तर? वर वजन दिल्यावर खरं ते बुडलं पाहिजे खाली. तेव्हा पृथ्वीला पाण्यामध्ये असून सुद्धा अत्यंत ताकदीनं तो पेलून धरलं. कारण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, पुराण सुद्धा नेहमी सांगतं भगवंत वेगळे आहेत आणि देव वेगळे आहेत. हे अनेक 33 कोटी प्रकारचे वगैरे देव जे निर्माण केलेत ते भगवंतांनी निर्माण केलेत, त्यामुळे देवांवर संकट आलं की ते भगवंतांकडे जातात. भगवंत ही हायर पॉवर आहे. आणखीन देव असुर मनुष्य राक्षस हे भगवंताच्या मायेने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. देव म्हणजे भगवंत नव्हेत असं पुराण सांगतंय. तर समुद्र मंथन सुरू झालं आणि पहिलं जे रत्न कुठलं मिळालं? लक्ष्मी. लक्ष्मी निर्माण झाल्यामुळे असुरांनो पाहिजे का तुम्हाला? आम्हाला अमृत पाहिजे. पण एकदा अमृत मिळालं की तुमच्याकडे गेलेली सगळी रत्न मिळवता येतील ना. बाकीची ही किरकोळ रत्न पाहिजे तशाला आम्हाला नको. लक्ष्मी कौस्तुभ आम्हाला नको. पारिजातक नको, तो गेला स्वर्गात. सुरा तेही मोठा अर्थशास्त्र आहे. अर्धी अर्धी वाटून घेऊ. धन्वंतरी तो नको. चंद्रमा एक एक येते हे आपले पठ्ठे नाकारतातच आहेत. आम्हाला फक्त अमृत पाहिजे. त्यामागचा हेतूच लक्षात येईल. त्यांच्याही दृष्टीनं अमृत हे देह रक्षणाचं एक साधन आहे की शरीर माझं कायम राहील, मला मृत्यू येणार नाही. पण शरीर असलं म्हणजे आपण जिवंत आहोत हे कितपत खरं आहे? जिवंतपणाची लक्षणं काही वेगळी आहेत ना. जीते जी मर गया. आणि किंबहुना पुनर्जन्म पूर्वजन्म याची अनंत साखळी या सनातन विश्वाने निर्माण केल्यानंतर एकच जन्म कायम राहावा ही त्या व्यवस्थेमध्येच येणारी बिघाड नावाची गोष्ट आहे. आणि तो देह सुद्धा का पाहिजे? तोही काही फार मोठ्या साधनेसाठी नकोय. असुशूर म्हणते इति असुरहा अशा व्याख्येप्रमाणे इंद्रिय सुखाची अत्यंत प्रचंड आपल्याला भोग मिळावेत यासाठी जिवंत राहायचंय आणि त्यासाठी अमृत व्हावंय. दुसरा काही या मंथनामागचा हेतू नाही. वगैरे वगैरे वगैरे सगळं झालं. शेवटी ते हालाहाल विष निघालं तेव्हा मात्र दोघांची पंचाईत झाली. ते स्वीकारण्यामध्ये देवही पळू लागले आणि राक्षसही पळू लागले. कोणालाच नकोय ते. पण आता निर्माण केलंय तर घ्यावं लागेल कोणाला तरी. म्हणून मग भगवान शंकराने ते स्वतःच धारण केलं आणि हे वाक्य या पुराणातलं नाही, दुसऱ्या पुराणातलं आहे, पण तरी सुद्धा या संदर्भातलंच वाक्य आहे. तेव्हापासून सगळ्या देवांनी ठरवलं की भगवान शंकरांना महादेव म्हणायचं. का? अमृत पिऊन जग कार्य करता आलं तर देव, पण विष पिऊन? म्हणून महादेव. दोन अक्षर जास्त त्यांना मान्य केली की आपल्यापेक्षा यांची काही विशेष शक्ती आहे. तुम्ही विष प्यायल्यामुळे आम्हाला अमृत मिळणार आहे. आणि हा तर सनातन सिद्धांत आहे. जेव्हा जगत पालक असो नाही तर घरातले पालक असो, अनेक कठीण गोष्टींचं विष ते पचवतात तेव्हाच पुढच्या पिढ्यांना अमृत मिळतं. हा साधं त्यातलं गणित आहे. ज्यांची विष पचवायची तयारी नाही त्यांनी अमृताची अपेक्षाही करू नये, इतकं समुद्र मंथन स्वच्छ आहे. एखादं व्रताचरण करणं कडकपणे करणं हे सुद्धा तसं विष पचवणे इतका अवघड आहे. स्वतःची अध्यात्म साधना कटाक्षाने चालू ठेवणं आणि प्रपंच यशस्वी चालू ठेवणं या दोन्हीची तारेवरची कसरत करणं यामध्ये अनंत विष पचवावी लागतात. पुढच्या पिढीला योग्य त्या अनुशासनामध्ये ठेवणं, त्यासाठी वेळ प्रसंगी शासन करणं, त्याच्या दुःखाकडे बघून सुद्धा आपलं रुद्ररूप कायम ठेवणं, सुख सुधारेपर्यंत आपलं सौम्य रूप न घेणं, यामध्ये हृदयाला अनंत यातना होतात, पण ते विष पचवावं लागतं, नाही तर अमृत नाही येणार. जाऊ दे, आता एक मिनिट रागवलो ना बस झालं. मग विषाचा जर इतकाच प्रभाव ठेवायचा असेल तर मग अमृतही एक मिनिटाचंच मिळेल, इतकं कमी नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रचंड प्रमाणावर दुःख, यातना, संकट, चिंता ही विष आहेत. कारण प्रजेचं पालकत्व ज्यांनी घेतलंय ते अमृताच्या मागे आहेत, ते विष पचवायला तयार नाहीत, परिणामी ते प्रजेला मिळतं. आणि जेव्हा अमृत निर्माण झालं तेव्हा सगळ्यांची ओढाताण सुरू झाली. आता कुणी घ्यायचं, कुणी घ्यायचं. कूर्मरूपामध्ये महाविष्णू असताना परत भगवंतांनी आणखीन एक रूप तेव्हाच धारण केलंय, ज्याला मोहिनी रूप असं म्हणतात. ऐन अमृताचा कुंभ हाताशी लागलेला असताना सुद्धा असुर भ्रमले आणि त्या मोहिनीने सांगितलं की मी तुम्हाला दिन तेवढं घ्याल का अमृत? हो म्हणाले, संपला विषय. परीक्षेच्या महत्वाच्या क्षणी तरी आता दुसऱ्या कोणावर विसंबू नका, तुमचं तुम्ही काही ठरवा. तेही देह सुखाच्याच पातळीवर सगळं ठरवायचं असेल तर हाती आलेला अमृत कुंभ जाणार, हे 100%. पण अशा रीतीनं अमृत कुंभ प्राप्त केल्यानंतर अमृत ही त्या काळातली बहुतेक स्फूर्तीदायक संजीवनी असावी, कारण देहरूपाने कायम राहण्याची शक्तीच अमृतामध्ये असेल किंवा असती. तर आजच्या काळातही देवता या सगळ्या त्या देहरूपामध्ये बघायला मिळाल्या असत्या. पण द्वापार युगानंतर आता कोणतीच देवता देहरूपामध्ये वास्तव्याला असणार नाही असं पुराण स्वतःच सांगतं. ती त्या त्या साधकाला दर्शन देण्यापुरती त्या काळात देहरूप धारण करेल, पण ती कायम वास्तव्य. द्वापारापर्यंत जसं तुम्हाला हवं तेव्हा इंद्रांना भेटता येत होत, तसं असू शकणार नाही. देहरूपामध्ये कलियुगामध्ये कोणीही देवता असणार नाहीत, म्हणजे सगळ्या युगामध्ये देहरूपात राहता येतं असंही काही अमृताकडे नाही. पण तरी सुद्धा काही काळ ते आयुष्य वर्धन करणार, आरोग्य वर्धन करणार, आयुष्य वाढवणार असं काहीतरी ते मोठं पेय असावं जे देवांच्या हाती लागलं. आणि मग सगळ्यांनी विचारणा केली की ही लक्ष्मी आता विष्णूंच्याकडे आहे, ठीक आहे, पण हे महाविष्णू, या लक्ष्मीला आपण नाव देऊया. काय नाव देऊया? पद्मजन्मा. कमळातून उत्पन्न झालेली, पद्म म्हणजे कमळ, कमळातून उत्पन्न झालेली अशी ही पद्मजन्म आहे. तेव्हा भगवंत म्हणतात या कल्पातलं तिचं नाव पद्मजन्मा मान्य आहे, पण आपण मागे सांगितल्याप्रमाणे 28 कल्प मागे होऊन गेली आहेत. या प्रत्येक वेळेला एक वेगळं समुद्र मंथन झालंय आणि त्यावेळेला मागच्या कल्पामध्ये मात्र ही लक्ष्मी माझ्यापासूनच निर्माण झाली आहे, समुद्र मंथनातून नाही तर माझ्यातून निर्माण झाली. आणि हिच्यावर आम्ही कामगिरी दिली होती जगाला मोह पाडण्याची. किती खरी गोष्ट आहे. जगाला सगळ्यात मोठा मोह कशाचा? लक्ष्मीचाच. जगातली 99% युद्ध चालली आहेत ती फक्त लक्ष्मीसाठी. लॉटरी चालली आहे लक्ष्मीसाठी, धडपड चालली लक्ष्मीसाठी. किंबहुना विश्वाला प्रचंड कार्यरत ठेवणारी शक्ती लक्ष्मीच आहे. 90% वर समाजाला कार्य करण्यासाठी प्रेरित करणारी शक्ती काय असेल तर ती लक्ष्मी आहे. जर काही मिळणार नसेल तर माणूस फारशी धडपड करतच नाही. किंबहुना अनेक वेळेला काही मिळकत ही लक्ष्मीच्या रूपात जर असेल तरच त्याला मिळकत म्हणतात. अन्यथा आत्मिक आनंदाला फारसं कुठल्याही कौटुंबिक गोष्टीमध्ये स्थान नसतं. काय तुम्ही पुराण ऐकून करत आहे, काय मिळतं का त्याच्यात ना? मग काही मिळतं का हे लक्ष्मीचं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. अरे पण त्यांनी काही ज्ञान मिळतं, ज्ञान असून उपयोग काय? त्या ज्ञानाने काही मिळतं का? किंबहुना आता सगळ्या ज्ञानशाखा निवडण्याचं परिमाण एकच आहे. कॉलेजमध्ये तो कुठल्या शाखेला जाणार हे विचारल्यानंतर सामान्य आता मुलं एवढाच विचार करतात, कोणत्या शाखेला गेलं की लक्ष्मी जास्त आहे, ती माझी आवड आहे का, ती माझी वृत्ती आहे का, त्यामध्ये मला काही त्याच्यात पैसा भरपूर आहे, त्या शाखेकडे आम्ही जाणार. इतका लक्ष्मीनं सगळ्यांना मोह पाडलेला आहे. मात्र तेव्हा विष्णू सांगतात की आम्ही लक्ष्मीला सांगितलं, बाई ग बाकी सगळ्यांना मोह टाकतेस इथपर्यंत ठीक आहे, पण जे कोणी अशी ईश्वराची उपासना करण्याची इच्छा करतील, निष्ठेनं काही व्रत करतील, त्यांच्यावर मात्र तू मोह पाडू नकोस. त्यांच्यावरची आपली माया तू कमी कर, त्यांना मायेमध्ये गुंतवू नकोस. अशा रीतीचा त्याने उपदेश तिला केल्यामुळे जे ध्यानयोगी आहेत, ज्ञानयोगी आहेत, धार्मिक आहेत, वेद पारंगत आहेत, तपस्वी आहेत, आणि इथे विष्णूंनी लक्ष्मीला सांगताना सुद्धा असा शब्द वापरला आहे की जे शिवभक्त आहेत यांना सुद्धा लक्ष्मीनं मोह टाकायचा नाही. मग मात्र स्वतः सूतजी सांगताना सांगतात, या जगाची व्यवस्था करण्यासाठी चार वर्णांची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली, यज्ञाची निर्मिती केली, वेदांची निर्मिती केली, मात्र वेदांचं रक्षण करण्याचा अधिकार त्याने तिघांना दिला, ब्रह्मक्षत्रिय वैश्य यांना, आणि प्रत्येकाची कर्म ठरवून दिली. ब्रह्मकर्मामध्ये त्यांनी स्वतः यज्ञ करायचे आहेत, लोकांकडनं करून घ्यायचे आहेत, काही प्रमाणात दान घ्यायचं आहे पण त्याच प्रमाणात त्यांनी दान करायचं आहे, स्वतः अध्ययन करायचं आहे आणि समाजाला अध्यापन करायचं आहे, हे ब्रह्मकर्म सांगितलं आहे. क्षत्रिय आणि वैश्य कर्मामध्ये पुराणकार सांगतात त्यांनी आपापला व्यवसाय तर करायचा आहे पण त्यासाठी अध्ययन करायचं आहे, पण व्यवसायातनं मिळालेलं समाजाला उपयोगी पडलं पाहिजे म्हणून दान करायचं आहे, आणि निसर्गाला उपयोगी पडलं पाहिजे म्हणून यज्ञ करायचं आहे. दान समाजासाठी आहे आणि यज्ञ निसर्गासाठी आहे. आणि या सर्व कर्मांमध्ये या तिघांचीही सहाय्यता करणं, सेवा करणं असं शूद्र कर्म या ठिकाणी सांगितलं आहे. बाकी तपशिलांनी ब्रह्मचारींनी कसं वागावं, गृहस्थानी कसं वागावं वगैरे वगैरे वगैरे ते तपशील सांगणार आहेत, पण तरी सुद्धा पटकन पुराणकार सांगतात ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास हे तीन सामान्य धर्म आहेत. श्रेष्ठ धर्म कुठला असेल तर गृहस्थाश्रम म्हणतात. आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे. आणि याचं उत्तरही त्या ऋषींनी दिलंय, याचं मूळ कारण गृहस्थ धर्माचाच आश्रय करून हे तिघ राहतात. पण तीनही प्रकारामध्ये ब्रह्मचारी असो, वानप्रस्थी असो, नाही तर संन्यासी असो, ते भिक्षेवर जगणार आहेत. हे तिघही न कमावणारे गट आहेत समाजातले. तर काहीतरी कमाई करून देऊ शकणारा असा गट समाजात असल्याशिवाय हे तिघ जगतील कसे? त्यामुळे तिघांना सांभाळतो तो भाऊ जास्त मोठा नाही का? या नियमाप्रमाणे जो गृहस्थाश्रम करतो तो अधिक चांगला अधिक मोठा आहे असं सांगण्यामागचं कारण हेच आहे. कित्येक वेळेला संन्यास धर्माचं नको इतकं कौतुक झाल्यामुळे बऱ्याचशा सज्जन युवावस्थेमधल्या लोकांना संन्यासाची तीव्र इच्छा होते आणि अशी सगळी चांगली मुलं उठून जर धडाधड संन्यासी होऊन बसली तर समाज चालायचा कसा, प्रजा सातत्य टिकणार कसं, या सगळ्याची काळजी ऋषी मुनी मुद्दाम करतायत. म्हणून जवळजवळ 99% ऋषी सुद्धा गृहस्थ आहेत. ऋषी होण्यासाठी किंवा मुनी होण्यासाठी त्याने विवाह हा विषय टाळला नाही, संसार टाळला नाही, प्रपंच सोडला नाही, किंबहुना प्रपंच करून आपल्या पत्नीलाही ऋषींची मान्यता त्याने दिली. त्या शास्त्रीय शोधांमध्ये सुद्धा त्यांना सहभागी करून घेतलं. कारण यज्ञातून काय होतं असं जर विचार आला तर यज्ञ ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. रामायण महाभारतात सातत्याने जाणवतं सगळ्या आश्रमांमध्ये चाललेले सगळे यज्ञ हा वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट स्केल इंडस्ट्री आहेत. त्याच्यातलं काही ना काही ते निर्माण करत आहेत. मग कुठे शेतकी खत तयार करत असतील, कुठे अॅम्युनिशन तयार करत असतील, कुठे औषधं तयार करत असतील, काही ना काही त्या यज्ञातून तयार होते. त्यासाठी मग ते 12-12 वर्षांचे काही यज्ञ असायचे की प्रचंड मोठं काहीतरी फॅक्टरी चालणार आहे त्याच्यामध्ये. कारण अगस्त्य ऋषींनी विमान संहिता म्हणून जे ग्रंथ केलाय, विमान कसं करावं, या विमानातल्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी अनेक यज्ञांची नावं घेतली की त्यातला पत्रा हा कशा कशा गोष्टींनी पुरीत असावा तर या या या या यज्ञातून गेलेला असावा. म्हणजे विमानाला पत्रे पुरवणे हे एक 15 प्रकारच्या यज्ञांचं पहिलं काम आहे की त्याच्या त्याच्यावरची प्रक्रिया करत तो पत्रा पुढे सरकत राहतो. वैमानिकाचे कपडे कसे असावेत त्या काळानुसार सुद्धा ते विचार करतात. फायर प्रूफ पाहिजे, आग नाही पकडली पाहिजे त्यांना. मग त्यासाठी एक विशिष्ट रसायनामध्ये ते बुडवून ठेवायला लागतात कपडे. हे रसायन कोण निर्माण करणार, त्याच्यात 5 यज्ञांची नावं दिली. या या 5 यज्ञातून निघणाऱ्या भस्रिकेतून जे जल बाहेर येतं, रसायन बाहेर येतं, या 5 यज्ञाच्या रसायनांमध्ये हे कपडे बुडवलेले असतात. म्हणजे फायर प्रूफ कपडे बनवण्याची फॅक्टरी आणखीन एक 5 यज्ञांकडे आहे. निसर्ग सांभाळणं हा एक यज्ञांचा जसं काम आहे तसं समाजामधल्या छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा काही गोष्टी निर्माण करणं. नाहीतर दशरथाला मूल होत नाही म्हटल्यावर तो यज्ञच करतोय ज्यातून औषध निर्माण होणार आहे. पुत्र कामेष्टी हे पुत्र जन्माला घालण्याचं किंवा मूल पुढच्या जन्माला येण्याचं एक प्रेरक औषध म्हणून काम केलेलं आहे. भगवान महाविष्णू महाराज की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

श्रोतेहो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। कृष्णम भट्ट आणि त्याची साध्वी पत्नी ह्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। काय करावं हे त्यांना सुचेना। स्वामी तर नैवेद्याचा आग्रह सतत करत होते। स्वामी एकदम म्हणाले, तुम्ही दोघेही असे स्तब्ध का उभे राहिलात? नैवेद्य लवकर आणा, म्हणजे तो ग्रहण करून मला परत जायला बरं पडेल। स्वामींचं बोलणं ऐकून ते दोघेही आपल्या चंद्रमौळी झोपडीत गेले। कृष्णम भट्ट आपल्या पत्नीला म्हणाला, तू गावात जाऊन कोणाकडून पेलाभर दूध मिळतं का ते जरा पहा, लवकर जा। त्याची पत्नी भांडं घेऊन सर्वत्र हिंडली, परंतु तिला पेलाभर दूध काही मिळेना। पतिव्रता द्विजस्त्री वारंवार दुग्धार्थ हिंडे घरोघर, परंतु दुग्धाचा एक तुषार कोठे देखील मिळेना। ती पतिव्रता स्त्री व्याकुळ झाली। स्वामींना आपला नैवेद्य म्हणून दुधाचा एक थेंब सुद्धा आपण देऊ शकत नाही ह्या विचाराने खिन्न झाली। पती पत्नीला स्वामींनी बाहेर बोलावलं, आम्हाला नैवेद्य मिळणार ना असं विचारलं। कृष्णम भटाच्या पत्नीने गावात घडलेला प्रकार सांगितला आणि नैवेद्याला दुधाचा एक थेंब सुद्धा मिळत नाही म्हणून ती खंतावून म्हणाली, स्वामी आमच्यापाशी काहीही नाही हो। आणि ती ओक्सा बोक्षी रडू लागली। तेव्हा स्वामी म्हणाले, माऊली तू कशाला रडतेस? तुझ्या गोठ्यात गाय असताना तुला दूध कोण गे देणार? तेव्हा साध्वी स्त्री म्हणाली, स्वामी आमच्या ह्या गाईचं दूध आटलेलं आहे। तेव्हा समर्थ म्हणाले, मला ह्याच गाईच्या दुधाचं नैवेद्य हवा। तू आत जा, भांडं आण आणि दूध काढायला बस। स्वामींची आज्ञा ऐकून ती पतिव्रता स्त्री गाईचं दूध काढायला बसली तर काय आश्चर्य, गाईला पान्हा फुटला आणि तिच्या आचळातून दुधाच्या धारा सुटल्या। त्या थांबेच नात। कृष्णम भटाने स्वामींना दूध प्यायला दिलं ही बातमी गावभर पसरली आणि लोकांच्या थवेच्या थवे कृष्णम भटाकडे झेपावले। स्वामींनी कृष्णम भटावर कृपेचा वर्षाव केला होता। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी एकच सांगतो, आयुष्यात कधी निराश होऊ नका। काहीही संकट कोसळलं तरी त्याला धैर्याने सामोरे जा। स्वामी तुम्हाला संकटांशी सामना करण्याची अपूर्व ताकद देतात। स्वामींचं स्मरण केलं की उदासी निघून जाते। स्वामींच्या साक्षात्कारी अस्तित्वाची अपूर्व सत्ता आपल्या भोवती दाटून आलेली असते हे कधी विसरू नका। स्वामी आपल्या दृष्टीला जरी दिसले नाहीत तरी त्यांचं आश्वासन आपल्या भोवती सतत घुमत असतं। त्या वाक्यांचा शोध घ्या, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर स्वामी कृपा अखंड बरसतच आहे। घाबरू नका, धैर्याने फक्त तोंड द्या।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती